भावार्थ दासबोध भाग 44 दशक 3 समास 10 वैराग्य निरूपण। संसार म्हणजे महापूर आहे, त्यामध्ये डंख करू पाहणारे विषारी काळ सर्प जलचर राहतात। आशा ममता ही देहाची बेडी आहे, या महापुरामध्ये सुसरी लचके तोडून दुःखाच्या संकटात नेऊन सोडतात। अहंकार रूपी नाक ओढवले जाते, पाताळात नेऊन बुडवले जाते, तेथून प्राणी सुटणं शक्य नाही। येथील कामरूपी मगरीची मिठी सुटत नाही, तिरस्कार कमी होत नाही, मदमत्सर कमी होत नाही, अशी संसाराची भूल पडलेली आहे। वासनारूपी धामणगण्यात पडले असून ते वेटोळे घालून भयानक जीभ लळा करीत वेटोळे काढून घरळ ओकत आहे। माथ्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन माझे माझे माझे असं म्हणत बुडत असताना देखील कुळाच्या अभिमानाने तो फुगतो। भ्रांतीच्या अंधकारात अभिमानरूपी चोराकडून तो नागवला जातो, नंतर त्याला अहंकाराची भूतबाधा होते। जन्ममरणाच्या आवर्तात पडलेले प्राणी वाहत जातात। ज्याने भगवंताला प्रेमाने हाक मारली, देवाचा धावा केला, त्यांना देव पुढे घेऊन पहिल्या तीरावर नेतो, अन्य बिचारे वाहतच जातात। भगवंत भावाचा भुकेला आहे, भाव पाहून तो विरघळतो व संकटापासून भाविकाचे रक्षण करतो। ज्याला भगवंत आवडतो, ज्याला देवाचे साकडे पडते, त्या निजदासाचे संसार दुःख उडून जाते। जे ईश्वराचे अंकित आहेत त्यांना निजसुखाचे सोहळे पाहायला मिळतात। भाविक दैववान होत, जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव। प्राणीमात्राचा भाव देव ओळखत असतो, त्याचा भाव माईक असला तर देव महाठक होतो व त्याला जशास तसा प्रतिसाद देतो। जसे ज्याचं भजन तसंच त्याला समाधान देतो। भावामध्ये किंचित न्यून असेल तर तो दुरावतो। आरशामध्ये आपले प्रतिबिंब जसं असतं तसं दिसतं, तसंच सूत्र परमेश्वराच्या पाशी असतं। जसं आपण करावं तसंच त्याने व्हावं। आपण त्याच्यापुढे डोळे वटवून पाहिलं तर तोही टवकावून पाहतो। आपण भोवया ताणून रागाने पाहिलं तर देवही क्रोधाने पाहिल। आपण हसून त्याच्याकडे पाहिलं तर तोही आनंदाने पाहतो। जसा भाव तसा देव, जो ज्याला जसा भजतो तसा तो प्रसन्न होतो। परमार्थाच्या वाटीवर भक्तीचे पेठा असून मोक्षाचा चौक तिथे लागतो आणि सज्जनांची संगत त्या ठिकाणी लाभते। भावपूर्वक भक्तिपूर्वक भजन करू लागतात त्यांना ईश्वर पावन करतो आणि भावार्थ बळामुळे त्यांचे पूर्वज देखील उद्धरतात।

ते भाविक जन धन्य होत. त्यांच्या अनंत जन्मजन्मांतरी जे पुण्य फळास आले आयुष्य ही रत्नपेटी आहे. त्यामध्ये भजनाची सुंदर रत्ने भरलेली आहेत, ती ईश्वराला अर्पण करून आनंद लुटावा. अरे भक्त वैभवाने कनिष्ठ असला तरी ब्रह्माधिकापेक्षाही तो वरिष्ठ आहे. तो अनासक्त असल्याने सदा सर्वदा संतुष्ट असतो. ईश्वराची कास धरून संसाराचे नैराश्य दूर केले त्या भाविकांना जगदीश सांभाळतो. ज्यांना संसाराचे दुःख हेच परमसुख वाटते असे संसार सुखाचे पढत मूर्ख आसक्त होतात. मात्र ज्यांना ईश्वराप्रती जिव्हाळा असतो ते स्वानंद सोहळा बघतात. त्यांचा ठेवा अक्षय असतो असं वैराग्याचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे. आणि पुढील वर्णन ऐकूया पुढील भागात. धन्यवाद.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मीपणाचं विसर्जन करून सुखदुःखातीत राहावं. भक्ती म्हणजे संलग्न होणं. विषयाकरता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली, परमेश्वराची कशी होईल? मीपणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात. मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तिच्यामध्ये कमीपणा आहे. प्रपंचाचा त्याग करून बैरागी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला. देवाला दागिने घातले का? तर त्याचं रूप आपल्याला चांगलं दिसावं म्हणून. चांगल्या कृत्यातसुद्धा मीपणा कसा लपून बसलेला असतो बघा. थोडक्यात म्हणजे मीपणाचं विसर्जन केलं पाहिजे. साधू कर्तेपण परमेश्वराला देतात. वास्तविक आपण कर्ते आहोत हे बरोबर आहे का? नाही. आपण कर्ते म्हटलं परंतु मग आपल्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडतात कुठं? पण नसलेलं कर्ते पण आपल्याकडं ओढून घेऊन माणूस सुखी किंवा दुःखी होतो. ज्याच्याकडं कर्ते पण आहे त्याला ते देऊन आपण सुखदुःखातीत राहावं हे सर्व ईश्वराचं आहे. हेच सार वेदश्रुती सांगतात. हे सर्व रामाचं असून तोच सर्वांचा कर्ता आहे असं संत सांगतात. दोघांचंही सांगणं एकच. अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावं लागणार नाही. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना. मी काही नाही, कुणीतरी बाहुली आहे असं समजावं. एक भगवंत तेवढा माझा असं म्हणावं. संताजवळ राहिल्यानं आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते. म्हणून आपण नेहमी सत्संगात राहावं, संतांच्या बरोबर राहावं. संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो. आपण हातात काठी घेतली तर उगीच कोणाला मारावं असं वाटेल, ही झाली काठीची संगत. आपण हातात माळ घेतली तर तिनं जपच करू, माळेनं आपण काही कोणाला मारणार नाही. आपल्या पोशाखात, वागण्यात, बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते. म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवावा. गाय जशी वासराच्या मागून येते तसं संत नामामागून आलेच पाहिजेत. ते नाम घेणाऱ्याला धुंदळत येतील, शोधत येतील.

0: येतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा. दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन होतो तसं आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो. म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपलं कर्तृत्व संपलं असं म्हणलं पाहिजे. सत्संगतीनं साधकाची वाढ होते. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. संतांना भक्तीचं व्यसन असतं, ते नेहमी नामात असतात. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत म्हणून ते संत झाले, म्हणून ते देवस्वरूप बनले. भगवंताचं नाम सिद्ध करून देणं हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे. प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोग पडतो. सर्व काही रामाचं आहे असं समजणं म्हणजेच सर्वस्व रामाला अर्पण करणं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे. तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमात तुम्हाला पूर्वक स्वागत करतो. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण टाटा अँड सन्समध्ये असलेले सुमंत मुळगावकर यांनी कशा प्रकारचं कार्य केलं त्याबद्दल जाणून घेतलं. आपण बोलतो आहोत ते JRDने उभ्या केलेल्या अक्षरशः डोंगरा एवढं कार्य करणाऱ्या माणसांबद्दल. त्याचाच पुढचा भाग आज आपण पाहतो आहोत. सुमंत मुळगावकरांसारखीच आणखी एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे दरबारी सेठ. मंडळी, 1949 सौराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर JRDनी टाटा केमिकल्स या कारखान्याची उभारणी केली. त्या काळात उद्योगांसाठी लागणारी रसायनं परदेशातून आयात करावी लागायची. कापड, काच, साबण, सोडा, खतं, कृत्रिम फरशा इत्यादी अनेक गोष्टींच्या निर्मितीसाठी ही रसायनं आवश्यक होती. ही रसायनं भारतातच निर्माण करावीत असा JRDचा व्यापक दृष्टिकोन होता. त्यामुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला. पण तिथं उपलब्ध असलेल्या मर्यादित नैसर्गिक स्रोतांमुळं हा कारखाना चालवणं कठीण व्हायला लागलं. कंपनीच्या इंजिनियर्स आणि संचालकांच्या सभेत हा प्रकल्प बंद करावा अशी सूचना आली असताना दरबारी सेठ या नावाच्या तरुण इंजिनियरच्या बोलण्यानं JRDचं लक्ष वेधून घेतलं. कामाची पद्धत बदलली तर उत्पादनात वाढ करता येईल हे दरबारी सेठ यांनी JRDना पटवून दिलं आणि इतर संचालकांचा विरोध असतानाही JRDनी टाटा केमिकल्सची सूत्र या तरुण इंजिनियर्सकडे म्हणजेच दरबारी सेठ यांच्याकडे सोपवली. मंडळी, या कारखान्यात रसायन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज होती आणि सौराष्ट्राच्या या प्रदेशात तर शुद्ध पाण्याचं अत्यंत दुर्भिक्ष होतं. दरबारी सेठ यांनी अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केलं आणि पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला. त्यांनी नवीन तरुणांना कामावर घेतलं, त्यांना प्रशिक्षण दिलं आणि कामासाठी तयार केलं. या कंपनीचं नियोजित उद्दिष्ट 400 टनांच्या उत्पादन निर्मितीचं होतं, पण दरबारी सेठ यांनी 500 टन उत्पादन करून हा टप्पा ओलांडला. पुढं तर दुष्काळ पडला. जवळपास 3 ते 4 वर्ष पाऊस अगदी नाममात्र झाला, पण दरबारी सेठ यांनी पाणी वापराचं इतकं कुशल नियोजन केलं होतं की सुरुवातीला जिथं 22 लाख गॅलन पाणी लागत होतं तिथं केवळ 5 लाख गॅलन पाण्यावर गरज भागायला लागली. त्याशिवाय रोजचं उत्पादन 500 टनांवरून 2200 टनांवर पोहोचलं. पुढे दरबारी सेठ यांच्या दूरदृष्टीनं मिठापूरपासून तर द्वारकेपर्यंतचा हा परिसर हिरवागार झाला. या परिसराचा कायापालट झाला. या कारखान्याचा देशात अनेक ठिकाणी विस्तार झाला. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रसायनांची निर्मिती सुरू झाली. आजही हा प्रकल्प देशातल्या पहिल्या 10 प्रकल्पांमध्ये गणला जातो. मंडळी, असं म्हटलं जातं की दरबारी सेठ यांचा हात म्हणजे मिडास टच होता. त्यांचा हात ज्या ज्या गोष्टींना लागला त्याचं सोनं झालं. पुढं पुढं तर असं झालं की कुठे काही अशा अडचणी उभ्या राहिल्या की JRDने हुकुमी एक्का म्हणून दरबारी सेठ यांना बोलवावं. एकदा त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवली की ते काम पूर्ण झालंच म्हणून समजा. प्रत्येक वेळी नवनवीन कल्पना शोधून ते अडचणीतून मार्ग काढायचे. पुढं त्यांनी केरळमधल्या टाटा फिनलेचे चहा कॉफीचे मळे, आसाममधील कंपन्यांचं विस्तारीकरण, इन्स्टंट टी कॉफीची निर्यात या सगळ्यांचीही यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. मंडळी दरबारी सेठ तसे केमिकल इंजिनियर होते, पण ते केवळ केमिकल इंजिनियर होते असं नाही, तर त्यांच्यामध्ये एक पर्यावरण प्रेमीसुद्धा दडलेला होता. केरळमधील मुन्नारजवळचं हत्तींसाठी आरक्षित असलेलं जंगल, हजारो एकर फुललेले चहाचे मळे यासाठी दरबारी सेठ यांची दूरदृष्टी कारणीभूत आहे. दरबारी सेठ यांनी चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची एवढी काळजी घेतली की त्यांच्यात दारू पिणाऱ्यांचं प्रमाण अगदी नगण्य होतं. मंडळी टाटांसाठी असंच मोलाचं योगदान अजित केरकर यांनी सुद्धा दिलं आहे. टाटांच्या इंडियन हॉटेल्सची व्यवस्था त्यांनी सांभाळली. केवळ सांभाळलीच असं नाही, तर ती वाढवून तिला नावलौकिक प्राप्त करून दिला. त्यांनी सूत्र हाती घेतली तेव्हा या कंपनीकडे एकमेव ताज हॉटेल होतं. आज या कंपनीची जगभर पसरलेली 37 ख्यातनाम हॉटेल्स आहेत, ज्यांचं श्रेय केरकरांना जातं. आणखी अशाच कर्तृत्ववान व्यक्तींमध्ये नानी पालखीवाला हे अर्थतज्ज्ञ आणि निष्णात कायदेपंडित, अर्थतज्ज्ञ दरा पेंडसे, ऋषी मोदी, होमी मोदी, श्री पंडित इत्यादी अनेक व्यक्तींचा समावेश होतो. या सगळ्या व्यक्ती इतक्या कुशल आणि आपापल्या क्षेत्रात निष्णात होत्या की प्रसंगी भारत सरकारसुद्धा त्यांना आपल्या कामासाठी काही काळापुरतं टाटांकडून बोलावून घेत असे. तर अशा प्रकारे कंपनीसाठी काम करणारी माणसं टाटांनी उभी केली, त्यामध्ये JRDची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते. आणि या माणसांनी खरोखरच डोंगरा एवढं काम केलं, पण त्यांनी फक्त टाटांसाठी काम केलं असं नाही, तर देशासाठीसुद्धा काम केलं. देशप्रेमाची एक मोठी किनार त्यांच्या कामाला लाभली होती आणि ती निर्माण करण्यामध्ये JRDचा मोठा वाटा होता. तर मंडळी, JRDबद्दल आणखीन पुढच्या भागांमध्ये आपण जाणून घेऊया. आज इथं थांबू. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच बारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोते, मित्रांनो, याद किया दिल ने कहा हो तुम या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, कधी कधी असे फनी इन्सिडेंट्स घडतात, म्हणजे सिनेमातच घडतात असे नाही, सिनेमातल्या कलावंतांचे समाजात वावरताना देखील घडतात. कधी कधी असे काहीतरी असे गमतीशीर आणि कटकटीचे प्रसंग निर्माण होतात आणि त्यातून बाहेर पडताना असे काहीतरी गमतीशीर प्रसंग घडतात. तर अशाच एका प्रसंगामध्ये अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी चक्क बुरखा घालून पुणे स्टेशनवर दोघं आले होते. कशासाठी आले होते आणि काय होता नेमका किस्सा हा म्हणजे खरं तर मोबाईल युग यायच्या आधीचा किस्सा असल्यामुळं त्याला फारशी तशी लोकप्रियता मिळाली नाही असं म्हणावं लागेल. आजच्या काळात जर असं काही झालं असतं त्याला प्रचंड व्हायरल झाले असते. मित्रांनो, हा किस्सा साधारणतः 1994 सालचा आहे. बॉलिवूडच्या कलावंतांची लोकप्रियता खूप प्रचंड असते, रसिक विड्यासारखे त्यांच्यावर प्रेम करत असतात. मात्र कधी कधी याच प्रेमामुळे या कलावंतांना मोठ्या अडचणींचा सामना देखील करावा लागतो. असाच प्रसंग एकदा अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यावर आला होता. त्यांना चक्क बुरखा घालून पुणे रेल्वे स्टेशनवर जावे लागले होते. आपले रसिक या बुरख्यामुळे आपल्याला ओळखणार नाहीत आणि त्यांच्या गर्दीतून आपण सही सलामत आपल्या ट्रेनमध्ये जाऊन पोहोचू असं त्यांना वाटलं होतं. परंतु झाली गंमत वेगळीच. बुरखा घालून स्टेशनवर जात असताना एक ऋषी कपूरच्या मोबत एक गंमत झाली, त्याचा बुरखा निसटला आणि त्यातून काय काय गमती झाले ते ऐका तुम्ही. नंतर ऋषी कपूर यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षित यांनी एका टीव्ही चॅनलला मुलाखत देताना हा किस्सा शेअर केला होता. तर तो किस्सा नेमका असा होता की मी त्यापूर्वी तुम्हाला सांगतो, अभिनेता ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी फक्त तीनच सिनेमात एकत्र काम केलं होतं बरं का. 1993 साली साहिबान नावाचा एक चित्रपट यात ते पहिल्यांदा एकत्र आले होते. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट. हा चित्रपट रमेश तलवार यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाची संपूर्ण टीम यश चोप्रा यांचीच होती. चित्रपटाला संगीत शिवहरी यांचे होते. यात संजय दत्त यांची देखील एक भूमिका होती. हिमालयाच्या पार्श्वभूमीवरील ही प्रणयी त्रिकोणाची कथा प्रेक्षकांना मात्र फारशी काही आवडली नाही. त्यानंतर 1996 साली याराना या चित्रपटात या दोघांनी स्क्रीन शेअर केला होता आणि यानंतर त्यांचा शेवटचा चित्रपट प्रेमग्रंथ 1996 साली आला होता, जो राजू कपूर राज कपूर यांचे चिरंजीव यांनी दिग्दर्शित केला होता. या तीन चित्रपटात हे दोघे एकत्र आले. यातला तसा कुठलाही चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही, पण या दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री खूप चांगली रंगली होती. विशेषतः प्रेमग्रंथ हा चित्रपट खरोखरच उत्तम बनला होता, पण प्रेक्षकांना मात्र काय कारणे आवडला नाही सिनेमा तो. आता येऊत आपण मूळ आपल्या फनी इन्सिडेंट्सकडे, मूळ किस्साकडे. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूर यांना घेऊन याराना हा चित्रपट बनवला होता, त्यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमाचं बरंचसं शूटिंग हे हैदराबादला रामोजी फिल्म सिटीमध्ये होतं, तिथे होणार होतं. माधुरी आणि ऋषी हे दोघे त्या काळातले प्रचंड बिझी स्टार होते. काही कारणामुळे त्यांचं हैदराबादला जाणारं फ्लाईट कॅन्सल झालं आणि त्यांनी पुण्याहून ट्रेनने हैदराबादला जायचा निर्णय घेतला. पण पुणे रेल्वे स्टेशनवर खचाखच भरलेल्या गर्दीतून जायचे कसे हा प्रश्न त्यांच्यापुढे पडला, कारण दोघेही सेलिब्रिटी होते आणि रेल्वे स्टेशन म्हटल्यानंतर लोक गडबड करतील याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी एक आयडिया केली, या दोघांनीही काळा बुरखा घातला आणि स्टेशनवर एंट्री घेतली. त्यांच्या सिक्युरिटीतील लोक सिव्हिल ड्रेसमध्ये त्यांना फॉलो करत होते. संध्याकाळी 5 वेळ त्यावेळी ही गाडी पुणे स्टेशनवर आली. गाडी आली तेव्हा स्टेशन खचाखच भरलेले होते. सुदैवानं ही गाडी 1 प्लॅटफॉर्मवर येणार होती. दोघे बरोबर गाडी येण्याच्या वेळी प्लॅटफॉर्मवर गेले. लोकांची तोबा गर्दी होती. फर्स्ट क्लासच्या डब्याकडे दोघे लगबगीने जाऊ लागले, पण थोडी गडबड झाली. ऋषी कपूर यांचा बुरखा निसटला आणि त्यांचे बिंग फुटले. लगेच लोकांनी त्यांना ओळखले आणि ऋषी कपूरला ऋषी ऋषी चिंटू चिंटू म्हणून ओरडायला सुरुवात केली, त्यांच्याकडे धावायला सुरुवात केली. ताबडतोब सिक्युरिटीने त्यांच्या भोवतीचे कवच घट्ट केले आणि त्यांना पटकन डब्यात घुसवले आणि त्यांच्या कुपेमध्ये नेऊन पोचवले आणि
दार बाहेरून लावून घेतली. ऋषी कपूर यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले की माधुरी आणि ऋषी कपूर हे दोघे ट्रेनमध्ये आहेत ही बातमी पसरायला फार वेळ लागला नाही. तरी नशीब त्यावेळेला मोबाईल नव्हते, तरी प्रत्येक स्टेशनवर लोक फर्स्ट क्लासच्या डब्याच्या भोवती चक्रा घालत होते आणि त्यांच्या नावाने जोर जोराने ओरडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस बंदोबस्तात ते ट्रेनमधून बाहेर पडले आणि शूटिंगच्या ठिकाणी गेले. माधुरी दीक्षित यांनी हसून हसून ऋषी कपूर यांच्या बुरखा हरणाचा हा किस्सा संपूर्ण शूटिंगच्या दरम्यान सांगत केली. ऋषी कपूर गेल्यानंतर देखील माधुरीने एका चॅनलशी बोलताना हा किस्सा शेअर केला होता. मित्रांनो, हा एक वेगळा किस्सा, खरं तर हा सिनेमातला किस्सा नाही, पण एक फनी इन्सिडन्स आहे की प्रेक्षकांच्या तावडीतून सुटावं म्हणून त्यांनी बुरखा घातला आणि नेमकं जे केलं तेच बिंग फुटलं, त्यांचं बुरखा निसटला ऋषी कपूरचा. तर हा एक मजेशीर किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. रेडिओवर लागणारं गाणं आनंदी मूडचं असू दे, प्रेमगीत असू दे, नाहीतर विरहगीत असू दे, किंवा जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं असू दे, कवी गायक वा गायिका आणि संगीतकार हा त्रिसुवर्ण योग जर जुळून आला तर ते गाणं हृदयातलं बनून राहतं आणि ओठावरलं गाणं म्हणूनही बरेचदा आपल्या ओठांवर खेळत राहतं. गझल स्वरूपात असलेलं असंच एक गाणं जे लिहिलं आहे गझल सम्राट सुरेश भट यांनी, ज्याचे शब्द आहेत, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मजा हसावे लागले, एवढे मी भोगले की मजा हसावे लागले. सुख हे मान्यावर असतं असं बरेच जण म्हणतात, पण प्रत्यक्षात मात्र प्रत्येकाची सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असते. खरं तर सुख आणि दुःख ही आयुष्याची दोन चाकं आहेत ज्यावर आपलं आयुष्य पुढे पुढे सरकत असतं. बरेच वेळा असं दिसून येतं की आपल्या दुःखाचं प्रदर्शन मांडून इतरांकडून सहानुभूती मिळवण्याचा बरेच लोक प्रयत्न करतात. याला काही प्रमाणात कधीकधी सहानुभूतीचा किनारा मिळतो. या स्त्रीच्या आयुष्यात मात्र तथाकथित सुखाचा वारा देखील तिला लागलेला नाही. तरीही आपल्या दुःखाच्या गाण्याचं सुखाच्या गाण्यात रूपांतर करण्याचा निर्णय तिने घेतला. आपल्या दैवाला देखील दुर्दैव अशी उपाधी न देता ती सांगते आहे की मी जे काही आयुष्यात भोगलं आहे, अजूनही भोगत आहे, त्या दुःखाच्या वाट्याला यातना आणि वेदना या सुखाच्या तारा जोडून दुःखाच्या या वाद्यामधूनच सौख्याचे तराणे छेडण्याचा मी निश्चय केला. आणि मग जे सूर छेडले गेले ते जगाच्या दृष्टीने दुःखाचे असले तरी मला मात्र मी सौख्यराशी अंगावर घेते आहे असं समजूनच हसावं लागलं. ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे, ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे, पणदुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले, पणदुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले. आयुष्य जगत असताना आणि दुःखांच्या लाटांवर कधी तरंगताना किंवा गटांगळ्या खाताना माझा जीव घाबराघुबरा झाला, पण मी कधीही खचले नाही वा दैवाला दोष दिला नाही. आपल्याला पृथ्वीवर पाठवताना परमेश्वराने दिलेलं सुखदुःखाचं गाठोडं जरी आपल्या खांद्यावर असलं तरी त्याला बांधलेली गाठ कधी आणि किती प्रमाणात सोडायची हे मात्र त्या जगन्नियंत्याच्या हातात असतं. माझा या गोष्टीवर पूर्ण विश्वास असल्यामुळे दैवाच्या या गाठोड्याला मी कधीच दोष दिला नाही. दुःखालाच सुख मानण्याची कला अवगत झाल्यामुळे किंवा तशीच वृत्ती तयार झाल्यामुळे असेल माझ्या दुःखावर मी कधीच रडत बसले नाही, खचले नाही की पिचले नाही. सहनशक्तीच्या पंख्याने मी नेहमीच स्वतःला समजावत राहिले आणि दुःखातही सुखाचा वारा घेत राहिले. असं जरी असलं तरी माझ्या नातेवाईकांचं वा मित्रांचं दुःख मात्र मला कधीच सहन झालं नाही. त्यामुळे तिथे मात्र माझा करारी बाणा सुटून अशा मित्रांसाठी नकळतपणे डोळ्याच्या पापण्यांचा बाण फोडून मी मुक्तपणे अश्रूंना वाट मोकळी करून देते. लोक भेटा यासा आले काढ त्या पायांसवे, लोक भेटा यासा आले काढ त्या पायांसवे, अन अखेरी दुःख माझे मजपुसाया लागले, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले. काही मदत लागली तर हक्काने सांग, हेही दिवस जातील, डरोमत यार, असे सांत्वनपर शब्द सोबतीला घेऊन खूप जण मला भेटायला आले. माझ्या खांद्यावर हात ठेवला, इतकंच काय, काही जण हातात हात घेऊन रडलेसुद्धा. पण मी बघितलं, माझ्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर गेल्यावर मात्र माझ्याशी ते लोक जे काही बोलले ते सर्व काही एका क्षणात विसरून गेले. काही जणांनी तर आपण त्या गावचेच नाही असा मख्ख चेहरा केला. मग माझ्या लक्षात आलं की दिलीप कुमार यांच्या गोपी सिनेमात मोहम्मद रफी यांनी गायलेल्या सुख के सब साथी दुख में ना कोई ह्या गाण्यात केवढं मोठं कटु सत्य लपलेलं आहे ते. शेवटी मी अशा लोकांचा नाद सोडून माझ्या दुःखाला अंजारत गोंजारत त्याचं सुखाच्या फुलपाखरामध्ये रूपांतर केलं. मी जातीने विचारपूस केल्यामुळे दुःखही मला बिलगून बसलं ते कायमचं. गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी, गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी, मी कशी होते मलाही आठवावे लागले, मी कशी होते मलाही आठवावे लागले, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले. आपण आपल्याला ओळखून असतो, किंबहुना प्रत्येक माणूसच स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखतो असं म्हणतात. दर्शनी चेहऱ्याच्या आतमध्ये आपला असा एक चेहरा असतो जो बघायला आरसा लागत नाही. जगाला जरी तो चेहरा कधी दिसला नाही तरी रात्री डोळे मिटून प्रार्थना करताना मिटल्या डोळ्यांसमोर हा चेहरा लगेच उभा राहतो. पण आयुष्यात दुःखाच्या फुलबाजांबरोबर खेळताना इतका फरक पडत गेला आहे, त्यामुळे चेहऱ्यावरच्या रंगरूपात मला इतकी तफावत जाणवते आहे की मलाच माझा मूळचा चेहरा आठवत नाही आहे आणि चेहऱ्यामागचा चेहराही माझाच आहे या गोष्टीवर देखील माझा विश्वास बसत नाही आहे. एकदा केव्हा तरी मी वचनकवितेला दिले, एकदा केव्हा तरी मी वचनकवितेला दिले, राख रांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले. अहो काय दिवस होते ते, दुःखाच्या भोवऱ्यात मी अशी काही सापडले होते की ज्याचं नाव ते. पण त्याही परिस्थितीत जगण्यात एक मस्ती होती, धुंदी होती, कैफ होता. दुःख वेदना यांनी सजलेल्या कविता आणि गझलमध्येही तेव्हा एक थ्रिल होतं. अशा परिस्थितीत जगण्यातली ओढ लक्षात घेऊन तुझे साथ मी कधीच सोडणार नाही असं वचनही मी कवितेला दिलं होतं. पण दुःख आणि वेदनांचं रूपांतर सुखाच्या फुलपाखरामध्ये करता करता माझ्या आयुष्याची राख रांगोळी होत चालली होती, तिकडे माझं लक्षच गेलं नाही. दुःख पचवल्याच्या एका वेगळ्या आनंदात सुखाच्या फुलपाखरामध्ये रूपांतर झालेल्या दुःखाचे रंगीबेरंगी पंख पकडण्यात मी मशगूल होते. त्या प्रवासात कवितेला दिलेलं वचन हातातून निष्ठून गेल्याची जाणीव मला झालीच नाही. संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशा भोसले यांच्या दर्दभऱ्या आवाजात ही गझल ऐकताना शब्दाशब्दातून व्यक्त झालेली कटु सत्यता बराच काळ मनात रेंगाळत राहते. बरायतर श्रोते हो, पुन्हा भेटूया. धन्यवाद.

0: नमस्कार श्रोते हो, मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे एक खूप छान न्यूज आहे, ते म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन नुकतंच पार पडलं आहे आणि आपण लगेचच ते जाणून घेणार आहोत की कसं झालं संमेलन. आता हे संमेलन सिडनी आणि मेलबर्न यात आलटून पालटून होत असतं आणि यावर्षी आता ते सिडनीत झालेलं आहे. दर 6 वर्षांनी म्हणजे सिडनीला मिळणार आहे ते करायला. तर आता या अखिल ऑस्ट्रेलिया संमेलन समितीच्या अध्यक्ष निलिमा बेर्डे, ज्या तिथे अभिनेत्री म्हणून पण काम करत असतात अनेक नाटकात, तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि जाणून घेऊया की हे संमेलन कसं झालं आणि त्यात कोणते कोणते कार्यक्रम होते आपण जाणून घेऊया निलिमा बेर्डे यांच्याकडून. प्रत्यक्ष ते आहेत आपल्या स्टुडिओत. नमस्कार निलिमा.
1: नमस्कार मेघनाताई. सगळ्या श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. खूप छान वाटतंय बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळालेली आहे.
0: अरे हो, तुमचीच मुलाखत राहून गेली होती. तुम्ही आजपर्यंत अनेकांना आमच्याशी जोडून दिलेलं आहे आणि ऑस्ट्रेलियातील अनेक दिग्दर्शक म्हणा, कलाकार म्हणा, सह्याद्री सिडनीच्या सभासदांना, अनेक लोकांना जोडून दिलेलं आहे आणि कोऑर्डिनेशन म्हणून तुम्ही खूप छानच करता म्हणा. परंतु आता हे संमेलन आम्हाला प्रत्यक्ष जरी बघायला नाही मिळालं तरी तुमच्याकडून आम्ही ऐकणार आहोत. तर मला सांगा, ह्याची तयारी तुम्ही कशी केली होती सुरुवातीला?
1: नक्की, जसं तुम्ही म्हणालात आधी तसंच की हे संमेलन अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन हे दर 3 वर्षांनी होतं सिडनी आणि मेलबर्नमध्ये. तर 6 वर्षांनी सिडनीला हा मान मिळतो आणि आता कोविडनंतर मेलबर्नला मागचं संमेलन झालं आणि त्याच्यानंतर सिडनीला हे पहिलं संमेलन होत आहे. त्याच्यामुळे बरीच नवीन चॅलेंजेस होती आमच्यासमोर. याची तयारी साधारण गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून आम्ही सुरू केली आणि हळूहळू एक टप्पा पार करत आखरी त्याच्यानंतर त्यासाठी लागणारी तयारी, लोकांना जोडून घेणं, वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांना जोडून घेणं, भारतातून लोकांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्कात राहून त्या गोष्टी प्लॅन करणं, स्थानिक कलाकारांना संपर्कात ठेवून त्यांच्याकडून चांगले कार्यक्रम आपल्याला करायला, म्हणजे त्यांना करण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यांना पूर्ण सपोर्ट देणं, ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी चालू होत्या. त्याच्यामुळे ही साधारण 14 महिन्यांची पूर्ण प्रोसेस होती आणि आमची मुख्य टीम जी आहे अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन कमिटी, ती साधारण 9 लोकांची आहे आणि त्याच्याबरोबर मासीचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा होता. आणि मग त्याच्याबरोबरच आपल्या कम्युनिटीतले जे एक्सपिरियन्स लोक आहेत तर त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन केलं. मागच्या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा, म्हणजे पूर्ण टीमनीच आम्हाला त्यांचा अनुभव कसा होता, ते काय शिकले आणि काय करावं, कुठल्या गोष्टींचा विचार करावा, ह्या सगळ्याचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालं.
0: खूप छान. निलिमा, मला सांगा जरा प्रायमरी गोष्टी आम्हाला माहिती नाही येते, म्हणजे आता ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी आणि मेलबर्न आहे, आणखीन काही प्रांत आहेत का आणि तिथले पण लोक तुम्ही जोडून घेतले का?
1: हो, संपूर्ण ऑस्ट्रेलियातून मराठी लोकांनी एकत्र येण्यासाठीच हे प्रयोजन आहे. त्याच्यामुळे मेलबर्न, कॅनबेरा, पर्थ, डार्विन, ब्रिस्बन, ॲडलेड अशा सगळ्या लोकांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं होतं. तिथली जी मुख्य मराठी मंडळं जी आहेत तर तो आमचा कॉन्टॅक्ट पॉइंट होता आणि त्यांचे एक प्रतिनिधी आमच्या बरोबर कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही तिथल्या इतर संस्था ज्या आहेत त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट करून एकत्र येऊन पुढे यावं, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश.
0: ओके. तर निलिमा, तुम्ही या समितीच्या अध्यक्ष होतात तर तुमच्यावरती काय काय जबाबदाऱ्या होत्या?
1: तसं म्हणाल तर अध्यक्ष म्हटल्यामुळे सगळ्या जबाबदाऱ्या खरं तर आपल्याला सगळ्या ठिकाणीच बघावं लागतं, पण मुख्य म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांचा जो भाग होता त्याच्या प्रकर्षाने मी लक्ष घातलं होतं आणि बाकी इतर आमचे जे टीम मेंबर्स आहेत त्यांनी स्पॉन्सरशिप म्हणा, ओव्हरसीज आर्टिस्ट म्हणा किंवा इंटरस्टेट म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही विभागून घेतलेल्या होत्या आणि मग त्यांना जिथे जिथे मदत लागेल किंवा माझी जिथे जिथे मदत होईल तिथे तिथे त्यांना मी सपोर्ट करत होते.
0: ओके. आणि आता
1: टीम बऱ्यापैकी
0: कार्यक्रमाची म्हणजे तुम्हाला सगळी माहिती आहे की 3 दिवस काय झाले, कार्यक्रम तुम्हीच ठरवलेले आहेत, तर त्यामुळे मला ऐकायला आवडेल की कोणत्या प्रकारचे काय अभिनव कार्यक्रम तिथे होते.
1: अगदी यावेळी कार्यक्रमाची आखणी करताना अशा दृष्टीने केली होती की काहीतरी नाविन्यपूर्ण आपण देऊ, आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे एक माध्यम असतं लोकांना एकत्र आणण्यासाठी. तर जेवढे ग्रुप मोठा तेवढी त्यांची इन्व्हॉल्वमेंट म्हणा किंवा त्या निमित्ताने ही लोकं एकत्र येतात 3-4 महिने प्रॅक्टिसच्या निमित्ताने. तर त्याच्यामुळे यावेळी खूप मोठे ग्रुप आमच्याकडे होते आणि तसंच प्लॅन केलं होतं की त्या कार्यक्रमात नृत्य, नाट्य, गायन ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण एक थीम बेस्ड प्रोग्राम्स कसे तयार करू की जेणेकरून त्याच्यात एकाच टीममध्ये वेगवेगळ्या कला एकत्र येतील, वेगवेगळे कलाकार एकत्र येतील. तर अशा पद्धतीने पहिल्या दिवशी महा ऑस्ट्रेलियाची लोकधारा म्हणजे महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियाची लोकधारा हा कार्यक्रम झाला. गाण्याचा एक नवीन इथले जे गायक आहेत त्यांचा एक गाण्याचा अतिशय अप्रतिम कार्यक्रम झाला स्वरसंगम म्हणून. त्याच्यानंतर वारसा म्हणून एक कार्यक्रम सादर केला गेला ज्याच्यात नाट्यसंगीत जी आपली जुनी नाट्यगीतं आहेत किंवा संगीत नाट्य आहेत त्यांचा इतिहास आपल्या नवीन पिढीला आपण कसं समजावून सांगतो, तर ते नाटक आणि गाणं हे एका स्टेजवरती दोन भागात विभागलं गेलं होतं. महाराष्ट्रेलियाच्या कार्यक्रमात संपूर्ण लोकधारा म्हणजे कोळीगीत असेल, बाल्या डान्स असेल, किंवा आपण म्हणू लोकल सगळे भारूड असेल, या अशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्राची सफर त्यांनी घडवून आणली. एक मालिकावरचा कार्यक्रम होता, मालिकांची जी टायटल सॉंग्स आहेत तर त्याच्यावरती एक कार्यक्रम केला होता. लहान मुलांनी काही नाटुकली केली होती, गाण्याचे कार्यक्रम होते, हास्य कवी संमेलन होतं, ज्योती रहाळकरांचा एक अतिशय उत्तम कार्यक्रम ज्याच्यात त्यांच्या स्वतःच्या कविता आणि वाचन असा मिक्स लोकल स्थानिक कलाकारांना घेऊन त्यांनी कार्यक्रम केला. त्याच्यानंतर आर्या आंबेकर आपल्याकडे आल्या होत्या, त्यांचा अतिशय सुमधूर कार्यक्रम, अतिशय अप्रतिम कार्यक्रम असा झाला. त्याच्यानंतर मित्रा देसाईंनी आपल्याला भारताचा इतिहासाबद्दल जी माहिती सांगितली ती अतिशय अप्रतिम होती. आमची भारतात आमची खो खोची टीम भारतात गेली होती, त्यांची मुलाखत झाली. आमचे जे मुख्य प्रायोजक आहेत डॉक्टर श्री विश्वास चोरडिया जे सुखभन मसाले चे सर्वे सर्व आहेत त्यांची मुलाखत झाली. त्याच्यानंतर आमच्या इथे वाढलेला मोठा झालेला गौरव जोशी जो आज वेल नोन कॉमेंटेटर म्हणून सगळीकडे गौरवला जातो, तर त्याची मुलाखत झाली की जेणेकरून इथल्या मुलांना ज्यांना खेळात करिअर करायचं आहे त्याचं नुसतंच एक क्रिकेटर म्हणून किंवा एक प्लेअर म्हणून खेळण्यापेक्षा इतर कोणते कोणते पर्याय आपल्याला या क्षेत्रात अवेलेबल आहेत याच्यावरती त्यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं. तर असे अनेक रंगीबेरंगी कार्यक्रम त्याच्यात होते. त्याच्यात आम्ही एक नवीन वासुदेव ही कॉन्सेप्ट आम्ही हे केली होती की ब्रेकमध्ये वासुदेव यायचा, प्रश्न विचारायचा, मग गिफ्ट द्यायचा. सो या कार्यक्रमात मूळ हे होतं की आपल्या कल्चरच्या आपल्या संस्कृतीच्या मुळापर्यंत जावा. आम्ही पहिल्या दिवशी शोभायात्रा केली होती ज्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली की त्याच्यात मी सिडनीची आहे, मी मेलबर्नची आहे, मी मुंबईची आहे असं म्हणण्यापेक्षा आपलं मूळ गाव जे आहे तर त्या मूळ गावांचे प्रांतांचे गट केले होते आणि त्या प्रांतांच्या गटात तुम्ही सामील व्हायचं.
0: व्हेरी गुड.
1: मुंबईच्या तरी माझं मूळ
0: कोकण आहे.
1: तर हे प्रत्येकाला आपल्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपण आणि ते कळावं, मुलांना कळावं की अरे माझी आई कोकणातली आहे, बाबा माझे
0: नाशिकच्या
1: गोष्टी.
0: वा वा वा. मग खूपच छान आयडिया, ही अजून झाली नव्हती ही कधीच आयडिया.
1: हो हो. त्याच्यामुळे लोकांनी खूप उत्साहाने त्याच्यात सहभागी झाले आणि अतिशय मजा आली लोकांना त्याच्यात सहभागी होताना.
0: आणि मग आता मला हे सांग की हे सगळं झालं पण बाहेर असे काही स्टॉल्स वगैरे असं पण होतं का सगळं लावलेलं?
1: हो स्टॉल्स, हो हो स्टॉल्स होते. सोहना मसाले त्यांनी स्टॉल लावला होता, त्याच्यानंतर ज्योती रहाकर यांनी पुस्तकाचा स्टॉल लावला होता. मृदगंध म्हणून भारतातनं मातीच्या वस्तू त्या घेऊन आल्या होत्या. काही रिअल इस्टेटमध्ये आपले लोकल लोक जे आहेत त्यांनी स्टॉल लावले होते. एक पेंटिंग साड्या म्हणा किंवा पेंटिंगचा स्टॉल होता, तो पण अतिशय उत्तम चालला आणि त्याला लोकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. सो छान, अतिशय उत्तम प्रतिसाद लोकांनी सगळ्यांनाच दिला आणि ते पण खूप खुश होते की छान दिवसही छान गेला, सगळ्यांच्या भेटी झाल्या. आणि आपण म्हणतो ते संमेलन हे केवळ एक माध्यम आहे लोकांना एकमेकाशी कनेक्ट करून देण्यासाठी. मग ते वेगवेगळ्या राज्यातले असतील, कधी कधी असं पण होतं की सिडनीतच राहून आपल्याला बऱ्याच लोकांबद्दल माहिती नसते,
0: हो ना,
1: त्याच्यामुळे सतत 3 दिवस जेव्हा तुम्ही लोकांना भेटता आणि त्यांच्याशी बोलता ते ती जी एक संधी आपण आपण घेतो आपल्या रोजच्या लोकांपेक्षा बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांना भेटण्याची, तर ती अतिशय उत्तम. आणि याच प्रकारे आपण सगळ्या लोकांना एकत्र आणू शकतो, हा त्याच्या मागचा उद्देश आहे.
0: हो, आता आम्हाला असं कळलं की वसंत मासिकाचे संपादक त्यांनी तुमच्या ऑस्ट्रेलियाच्या संमेलनावर एक अंक काढला होता स्पेशल आणि ते तिथे आलेले होते, तर त्याबद्दलही सांगा.
1: त्यांनी वसंत प्रकाशन यावेळी आम्ही अजून एक वेगळा प्रयोग केला, तो म्हणजे स्मरणिका युजवली आम्ही छापायचो पण त्यांना काही लिमिटेशन्स आहेत, खर्च आणि त्याच्या ज्या डेडलाईन्स आहेत त्या कधी कधी त्रासदायक होतात आणि वेळेवर आपल्याला अंक मिळेल की नाही अशी एक हे असते, तर त्याच्यामुळे यावेळेस आणि परत तो लिमिटेड लोकांपर्यंतच पोचतो, तर त्याच्यामुळे यावेळेस आम्ही ई स्मरणिका काढली आहे. ती आमच्या वेबसाईटवरती आहे आणि जगभरात कुणीही ती ऍक्सेस करू शकतं आणि आपण वायडर कम्युनिटीपर्यंत पोचू शकतो. जगभरात कुणीही ती वाचू शकतं आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचू शकतं. ह्याच्यात आम्हाला वसंत प्रकाशांनी खूप छान साथ दिली. त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांनी अतिशय उत्तम प्रकाराने सहकार्य करून वेळेत हे सगळं काम अतिशय उत्तम पद्धतीने पूर्ण केलं आणि अर्थातच श्री दिलीप देशपांडे स्वतः इथे कार्यक्रमाला हजर होते आणि अतिशय उत्तम त्यांच्याकडूनही अतिशय उत्तम अभिप्राय या संमेलनाबद्दल मिळाला.
0: पण त्यांनी काढलेला अंक ई अंक होता की त्यांनी छापून आणले होते अंक?
1: नाही नाही, त्यांनी छापून आणला, त्यांचा अंक त्यांनी छापून आणला होता.
0: स्मरणिका ई
1: आमची जी स्मरणिका जी अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनासाठीची जी स्मरणिका आहे त्याचं नाव आहे समेट, तर त्याच्यामुळे ती आम्ही ई स्मरणिका
0: म्हणजे ती जगभरात जाऊ शकेल, बरोबर आहे.
1: त्याच्यानंतर आमचं जे इथलं संमेलन गीत आहे ते सुद्धा त्या दिवशी आम्ही लोकांना दाखवलं, ऐकलं. ते ऑलरेडी आमच्या वेबसाईटवरती आहे आणि फेसबुक पेजवरती पण आहे.
0: फेसबुकवर वाचलं मी, फेसबुकवर वाचलं. तुळशी वृंदावनात आमच्या अजूनही सह्याद्रीची माती, फार छान आहे.
1: अगदी बरोबर, ते पण उमेश थत्ते यांनी स्वतः ते लिहिलेलं आहे आणि इथल्या लोकल कलाकारांनी लोकल गायकांनी ते गायलंय. बऱ्यापैकी त्याचं काम सिडनीमध्ये झालं. भारतातल्या काही कलाकारांची मदत आपल्याला तिथे घ्यावी लागली फिनिशिंगसाठी, पण अतिशय उत्तम विश्वगीत म्हणून त्याला मी विश्वगीत म्हणतो कारण अगदी जगभरातल्या कुठल्याही भारताबाहेर राहणाऱ्या माणसाला ते आपलंसं वाटावं, मनाला भिडावं असं ते अतिशय उत्तम झालेलं आहे. त्याच्यामुळे नक्की ऐका आणि जर शक्य झालं तर तुमच्या रेडिओ विश्वासवरती पण
0: लावूया
1: शक्य असेल.
0: अरे काय, तुम्ही पाठवा फक्त आम्हाला, आम्ही लावतोच ते.
1: नक्की नक्की,
0: मराठी मराठी आपण सगळे मराठीच आहोत आणि आमचा रेडिओ विश्वास पण जगभरात प्रसारित करू शकतो ना.
1: हो ना,
0: बरं. आता हे सगळे जे कार्यक्रम झाले त्यानंतर बाहेरनं भारतातून लोक आले असतील किंवा स्पॉन्सर्स असतील, ते कोणी पाहुणे कोण होते, मुख्य पाहुणे कोण होते?
1: यावेळी अजून एक मी जसं म्हटलं तसं की आपल्या मुळापर्यंत पोचायचा की प्रयत्न होता, तर हे संमेलन, संमेलनाची ही संकल्पना ज्यांच्यामुळे आज हे संमेलन आपण करतोय, एवढी वर्ष आपण करतोय, तर ते कुणी सुरू केलं ह्याची बऱ्याच जणांना माहिती नव्हती. आणि असं वाटलं की आपण जर मुळापर्यंत जातोय तर आपण संमेलनाच्या मुळापर्यंत का जाऊ नये. तर मोहिनी जतकर या त्यांचं वास्तव्य ऍडलेड, मेलबर्न आणि सिडनीमध्ये त्यांचं झालेलं आहे, तर त्याच्यामुळे या वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांबरोबर त्यांचा संपर्क होता. आणि 1993 त्यांनी पहिलं संमेलन करायचं आणि या सगळ्या लोकांना एकत्र आणायचा असा एक विडा उचलला. आणि जेव्हा खरं तर आजच्या एवढी कम्युनिकेशनची साधनं नव्हती, तेव्हा भारतातल्या आपल्या ज्या खाण्यापिण्याचे जे जिन्नस आहे ते सुद्धा तेव्हा इतक्या मुबलक प्रमाणात इथे मिळत नव्हते. आणि त्या काळात त्यांनी हा विडा उचलून साधारण त्यांच्या आयडियाप्रमाणे त्यांनी त्या संमेलनाला सुरुवात केली. तर त्या आपल्या संमेलनाच्या मुख्य प्रमुख पाहुण्या म्हणून आपण त्यांना बोलवलं होतं की 12 वर्षांनी एक कप पूर्ण झाल्यानंतर त्यांची ओळख आपण पुन्हा आपल्या पुढच्या जनरेशनला करून दिली की त्यांनी जे सुरू केलेलं आहे हे तुम्हाला आता पुढे न्यायचंय आणि ते तुम्ही कसं नेणार आहात याचा विचार आपण आता करायला हवाय.
0: बरोबर. आता दरवर्षी तुमचे म्हणजे मासीचे अध्यक्ष वेगवेगळे असतात, बरोबर? तर यावर्षी कोण होते अध्यक्ष उपाध्यक्ष?
1: यावर्षी नितीन चौधरी जे आहेत तर ते आमचे मासिकचे प्रेसिडेंट आहेत. तर ती पण 5 जणांची टीम आहे. सो अतिशय उत्तमरित्या आमची कमिटी, अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाची कमिटी आणि मासिकची कमिटी, आम्ही अक्षरशः हातात हात घालून हे काम केलं. त्यांचा पाठिंबा आम्हाला अगदी खंबीरपणे होता आणि म्हणूनच आम्ही एवढ्या प्रत्येक कार्यक्रम करताना किंवा कुठलंही मोठं काम करताना त्याच्यात संकट येतात, प्रॉब्लेम्स येतात, पण अक्षरशः ते पहाडासारखे आमच्या पाठीमागे उभे राहिले.
0: वा वा, खूप छान. आणि
1: त्याच्यामुळेच आम्हाला
0: एकीतर पाहिजेच. आणि तुमच्याकडे नाटकं खूप होत असतात, म्हणजे जसं मागे तुम्ही 3-3 एकांकिका केल्या होत्यात वगैरे, त्याबद्दल मी लिहिलंच होतं, तर त्यामधले कोणी नाटकं आणली होती का याच्यावर?
1: यावेळी मी मनाशी म्हटलं तसं की सांस्कृतिक कार्यक्रम हे एक माध्यम आहे आणि त्याचा माध्यम म्हणून वापर करायचा असं आम्ही ठरवलं होतं. त्याच्यामुळे नाटकं आता सध्या काय झालंय, एकतर भारतातून खूप नवीन नवीन नाटकं जी येतात ती पण सिडनी, मेलबर्न इथे होतात आणि लोकल लोकांच्या नाटकांना सुद्धा आता पूर्वीपेक्षा प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत. त्यांनी स्वतः प्लॅटफॉर्म तयार केले किंवा मासीचा प्लॅटफॉर्म तर आहेच. तर त्याच्यामुळे यावेळी आम्ही असा विचार केला की आपण जास्तीत जास्त लोकांना आपण कसा प्लॅटफॉर्म देऊ, कारण नाटक म्हटल्यानंतर 2 तासाचं नाटक आणि नाटकाचा सेट लावायला आणि काढायला लागणारा वेळ आणि त्याचबरोबर त्याला लागणारं फंडिंग, या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्या नाटकातून, म्हणजे आपण जर इन जनरल नाटकं बघितलं तर साधारण ऑनस्टेज आणि बॅकस्टेज असे म्हणून साधारण 10-15 लोकांनाच आपण एक्सपोजर देऊ शकतो. तर म्हणून यावेळी आम्ही नाटक, पूर्ण नाटक हा हे त्याच्यातून थोडासा काढून की आपण त्याच 2 तासात किंवा 3 तासात इतर काही कार्यक्रम आपण जे युजली होत नाहीत आणि अनेक कलाकारांना आपण प्लॅटफॉर्म देऊ शकतो अशा पद्धतीने विचार केला गेला. तर आणि म्हणूनच हे जे थीम बेस्ड जे प्रोग्राम होते ह्याच्यात नाटक होतं, याच्यात गाणं होतं, याच्यात गायन होतं. जसं म्हटलं की वारसा हा कार्यक्रम झाला, त्याच्यात एका बाजूला कम्प्लीट नाटक, म्हणजे स्टेजचे 2 भाग होते, एका बाजूला नाटक चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला गाणं आणि नाटक. जसा महाराष्ट्रेलियाची लोकधारा होता त्याच्यात सुद्धा नाटक होतं आणि डान्स होते,
0: नाट्य कलावंत दिसलेच लोक,
1: नृत्य होती. या
0: येस, नाही खूप छान छान.
1: पूर्ण नाटक असं नाही झालं आणि आपण
0: ओके. मग आता हे सगळे कार्यक्रम झाले तुमचे, त्यांना या सगळ्यांना काही मानधन देता तुम्हा की असे त्यांना बक्षीस किंवा असं मेमेंटो वगैरे असं काहीतरी तयार केलं, सर्टिफिकेट वगैरे दिलं होतं?
1: किती छान प्रश्न आहे. खर तर म्हणजे आम्ही सगळेजण इथे जे काही काम करतो, म्हणजे प्रेसिडेंट असू देत किंवा कलाकार असू देत, स्वयंसेवक असू देत, हे सगळं आमचं घरचं कार्य आहे असं असतं. त्याच्यामुळे हे सगळे कलाकार, हे सगळे स्वयंसेवक, हे सगळे कमिटी मेंबर हे आपलं आपलं तिकीट काढून काम करत असतात. तर त्याच्यामुळे हो तर त्याच्यामुळे अगदी तुम्ही काहीही काम करा, कुठलीही मदत करा, ती एक संधी आहे तुम्हाला समाजाला परत काहीतरी देण्याची. त्याच्यामुळे प्रत्येक जण या कार्यक्रमाला आलेला प्रत्येक जण तिकीट काढून येतो
0: आणि स्वतःच कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सहभाग म्हणजे हा सहयोग देतो. आता मला सांग, जसं कुटुंब रंगलंय काव्यात हे तर तुम्ही ऐकलं असेल, तुमच्या कुटुंबातले सगळेच कलाकार आहेत, तर हे कुटुंब रंगलंय संमेलनात झालं असेल ना?
1: खरंच खरंच अगदी तसंच होतं. आणि ऍक्च्युली आपल्याला तेच करायचं असतं, कारण आम्ही भारत सोडून इथे आलोय, आपली सगळी नातलग आपले तिथे आहेत, मित्रमैत्रिणी तिथे आहेत, आणि इथे आल्यानंतर तुम्हाला इतकं एकटं फील होतं. तर या संमेलनाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं कुटुंब, तुमचा मित्र परिवार गोळा करायचा असतो, आणि तीच एक स्ट्रेंथ असते. कारण आपण जरी कितीही म्हटलं तरी सुद्धा वर्षानुवर्षे इथे राहिल्यावर सुद्धा काही कुटुंब अशी आहेत की त्यांना अजूनही तो कॉन्फिडन्स नसतो किंवा ती आत्मीयता त्यांना मिळत नाही. कारण कदाचित त्यांना कनेक्ट होणारी फॅमिली किंवा मित्रमैत्रिणी अजून मिळालेले नाही आहेत. तर हेच कारण आहे की अशा प्रकारे 3 दिवस करण्याचं कारण तेच आहे की आपण एखादा कार्यक्रम केला तर कार्यक्रमाला येतो, कार्यक्रम बघतो आणि जातो, आणि त्याच्यात त्याला आपल्याला एवढा वेळ मिळत नाही एकमेकाला वेळ देण्यासाठी, एकमेकाला समजून घेण्यासाठी. तर ह्या 3 दिवसात आपण बऱ्याच लोकांना पुन्हा पुन्हा भेटतो, आणि आज भेट झाली तर ती उद्या थोडीशी अजून चांगली ओळख होते, अजून मनमोकळ्या गप्पा होतात, आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा संमेलन संपतं तेव्हा अक्षरशः डोळ्याच्या कडा पाणावतात, आणि संमेलनाची आपण वाट बघतो की आता पुढच्या संमेलनात आपण भेटू. आणि अशा खूप फॅमिलीज आहेत की ज्या फक्त संमेलनातच भेटतात, पण तिथून पुढे म्हणजे पुढच्या संमेलनाला भेटल्यानंतर मागच्या संमेलनापासून पुढे ते संवाद सुरू होतो.
0: अक्षरशः म्हणजे खूप छान जोडून घेता तुम्ही, हे तर मी पाहिलंच होतो, मागे मी आले होते एका संमेलनात तेव्हा, परंतु आताही म्हणजे यायला नाही मिळालं, पण तुम्ही सांगितल्यामुळे असं वाटलंय आता प्रत्यक्ष आपण जणू काही ते संमेलन डोळ्यापुढे उभं आहे पाहतोय. निलिमा खूप छान आम्हाला तुम्ही सगळं सांगितलं. आता रेडिओ विश्वासवर आत्ताची जरी वेळ संपली असली तरी पुढे तुम्ही आम्हाला परत फोन करून सांगा, आणि त्याच्यावर आम्ही अजून काही करू. आणि तुम्ही हां तुम्ही ते तुमचं शीर्षक गीत नक्की पाठवा हां आम्हाला.
1: नक्की नक्की नक्की रेडिओ तुमचे मेघनाताई तुमचे मनापासून आभार की संमेलनाबद्दलची माहिती तुम्ही श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद निलिमाताई.

भावार्थ दासबोध भाग 44 दशक 3 समास 10 वैराग्य निरूपण। संसार म्हणजे महापूर आहे, त्यामध्ये डंख करू पाहणारे विषारी काळ सर्प जलचर राहतात। आशा ममता ही देहाची बेडी आहे, या महापुरामध्ये सुसरी लचके तोडून दुःखाच्या संकटात नेऊन सोडतात। अहंकार रूपी नाक ओढवले जाते, पाताळात नेऊन बुडवले जाते, तेथून प्राणी सुटणं शक्य नाही। येथील कामरूपी मगरीची मिठी सुटत नाही, तिरस्कार कमी होत नाही, मदमत्सर कमी होत नाही, अशी संसाराची भूल पडलेली आहे। वासनारूपी धामण गळ्यात पडले असून ते वेटोळे घालून भयानक जीभ लळळळा करीत वेटोळे काढून घरळ ओकत आहे। माथ्यावर प्रपंचाचे ओझे घेऊन माझे माझे माझे असं म्हणत बुडत असताना देखील कुळाच्या अभिमानाने तो फुगतो। भ्रांतीच्या अंधकारात अभिमानरूपी चोराकडून तो नागवला जातो, नंतर त्याला अहंकाराची भूतबाधा होते। जन्ममरणाच्या आवर्तात पडलेले प्राणी वाहत जातात। ज्याने भगवंताला प्रेमाने हाक मारली, देवाचा धावा केला, त्यांना देव पुढे घेऊन पहिल्या तीरावर नेतो, अन्य बिचारे वाहतच जातात। भगवंत भावाचा भुकेला आहे, भाव पाहून तो विरघळतो व संकटापासून भाविकाचे रक्षण करतो। ज्याला भगवंत आवडतो, ज्याला देवाचे साकडे पडते, त्या निजदासाचे संसार दुःख उडून जाते। जे ईश्वराचे अंकित आहेत त्यांना निजसुखाचे सोहळे पाहायला मिळतात। भाविक दैववान होत, जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव। प्राणीमात्राचा भाव देव ओळखत असतो, त्याचा भाव माईक असला तर देव महाठक होतो व त्याला जशास तसा प्रतिसाद देतो। जसे ज्याचं भजन तसंच त्याला समाधान देतो। भावामध्ये किंचित न्यून असेल तर तो दुरावतो। आरशामध्ये आपले प्रतिबिंब जसं असतं तसं दिसतं, तसंच सूत्र परमेश्वराच्या पाशी असतं। जसं आपण करावं तसंच त्याने व्हावं। आपण त्याच्यापुढे डोळे वटवून पाहिलं तर तोही टवकारून पाहतो। आपण भुवया ताणून रागाने पाहिलं तर देवही क्रोधाने पाहिल। आपण हसून त्याच्याकडे पाहिलं तर तोही आनंदाने पाहतो। जसा भाव तसा देव, जो ज्याला जसा भजतो तसा तो प्रसन्न होतो। परमार्थाच्या वाटीवर भक्तीचे पेठा असून मोक्षाचा चौक तिथे लागतो आणि सज्जनांची संगत त्या ठिकाणी लाभते। भावपूर्वक भक्तिपूर्वक भजन करू लागतात त्यांना ईश्वर पावन करतो आणि भावार्थ बळामुळे त्यांचे पूर्वज देखील उद्धरतात। आपण स्वतः तरतात आणि लोकांच्याही उपयोगी येतात। त्यांची कीर्ती श्रवण करून अभक्त देखील भावार्थी होतात। जे हरिभजनाला लागले त्यांची जननी धन्य होय, त्यांनी जन्म सार्थ केला। त्यांची थोरवी काय वर्णावे, ज्यांचा भगवंत कैवारी आहे तो भगवंत स्वतः दुःखापासून त्यांची सुटका करतो। अनेक जन्मांचे शेवटी यातायात ज्याच्यामुळे चुकते त्या नरदेहामुळे भगवंताची भेट होते। म्हणून ज्यांनी परमेश्वराला जोडले ते भाविक जन धन्य होत। त्यांच्या अनंत जन्मजन्मांतरी जे पुण्य फळास आले, आयुष्य ही रत्नपेटी आहे, त्यामध्ये भजनाची सुंदर रत्ने भरलेली आहेत, ती ईश्वराला अर्पण करून आनंद लुटावा। हरिभक्त वैभवाने कनिष्ठ असला तरी ब्रह्माधिकापेक्षाही तो वरिष्ठ आहे। तो अनासक्त असल्याने सदा सर्वदा संतुष्ट असतो। ईश्वराची कास धरून संसाराचे नैराश्य दूर केले त्या भाविकांना जगदीश सांभाळतो। ज्यांना संसाराचे दुःख हेच परमसुख वाटते असे संसार सुखाचे पढत मूर्ख आसक्त होतात। मात्र ज्यांना ईश्वराप्रती जिव्हाळा असतो ते स्वानंद सोहळा बघतात, त्यांचा ठेवा अक्षय असतो, असं वैराग्याचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे। आणि पुढील वर्णन ऐकूया पुढील भागात। धन्यवाद।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मीपणाचं विसर्जन करून सुखदुःखातीत राहावं. भक्ती म्हणजे संलग्न होणं. विषयाकरता आपण परमेश्वराची प्रार्थना वगैरे केली तर ती विषयाची भक्ती झाली, परमेश्वराची कशी होईल? मीपणा आला की संकल्प उठतात आणि संकल्पात्मक विषय तेच मनात येतात. मीपणा ठेवून परमेश्वराची पुष्कळ सेवा केली तरी तिच्यामध्ये कमीपणा आहे. प्रपंचाचा त्याग करून बैरागी होऊन मठ बांधला पण मठाच्या बंधनात पडला. देवाला दागिने घातले का? तर त्याचं रूप आपल्याला चांगलं दिसावं म्हणून. चांगल्या कृत्यात सुद्धा मीपणा कसा लपून बसलेला असतो बघा. थोडक्यात म्हणजे मीपणाचं विसर्जन केलं पाहिजे. साधू कर्तेपण परमेश्वराला देतात.

0: असं संत सांगतात. दोघांचंही सांगणं एकच. अशी भावना ठेवल्यावर सुखदुःख भोगावं लागणार नाही. मी करता नसून राम करता ही भावना वाढवणं हीच खरी उपासना. मी काही नाही, कुणीतरी बाहुली आहे असं समजावं. एक भगवंत तेवढा माझा असं म्हणावं. संताजवळ राहिल्यानं आसक्ती जरी पुरती सुटली नाही तरी नकळत कमी होत असते. म्हणून आपण नेहमी सत्संगात राहावं, संतांच्या बरोबर राहावं. संगत आणि अभ्यास यांचा आपल्या मनावर फार परिणाम होतो. आपण हातात काठी घेतली तर उगीच कोणाला मारावं असं वाटेल, ही झाली काठीची संगत. आपण हातात माळ घेतली तर तिनं जपच करू, माळेनं आपण काही कोणाला मारणार नाही. आपल्या पोशाखात, वागण्यात, बोलण्यात सर्व ठिकाणी संगत आपल्यावर परिणाम करते. म्हणून संतांचा सहवास नेहमी ठेवावा. गाय जशी वासराच्या मागून येते तसं संत नामामागून आलेच पाहिजेत. ते नाम घेणाऱ्याला धुंदळत येतील, शोधत येतील आणि त्यांच्या मागोमाग भगवंत अर्थात आलाच म्हणून समजा. दवाखान्यात गेलेला रोगी जसा डॉक्टरच्या स्वाधीन होतो तसं आपण संतांच्या घरी गेल्यावर त्यांच्या स्वाधीन होतो. म्हणून संतांच्या संगतीत आपण गेलो की आपलं कर्तृत्व संपलं असं म्हणलं पाहिजे. सत्संगतीनं साधकाची वाढ होते. संतांना ओळखण्यासाठी अनुसंधानाशिवाय दुसरं साधन नाही. संतांना भक्तीचं व्यसन असतं, ते नेहमी नामात असतात. संत हे भगवंता वाचून दुसरीकडे राहिलेच नाहीत, म्हणून ते संत झाले, म्हणून ते देवस्वरूप बनले. भगवंताचं नाम सिद्ध करून देणं हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे. प्रापंचिक लोकांना परमार्थाला लावायला संसारी संतच खरा उपयोग पडतो. सर्व काही रामाचं आहे असं समजणं म्हणजेच सर्वस्व रामाला अर्पण करणं आहे. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो,
1: मंडळी मी विश्वास देशपांडे, तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमात तुम्हाला पूर्वक स्वागत करतो. मंडळी, मागच्या भागामध्ये आपण टाटा अँड सन्समध्ये असलेले सुमंत मुळगावकर यांनी कशा प्रकारचं कार्य केलं त्याबद्दल जाणून घेतलं. आपण बोलतो आहोत ते JRDनी उभ्या केलेल्या अक्षरशः डोंगरा एवढं कार्य करणाऱ्या माणसांबद्दल. त्याचाच पुढचा भाग आज आपण पाहतो आहोत. सुमंत मुळगावकरांसारखीच आणखी एक कर्तृत्ववान व्यक्ती म्हणजे दरबारी सेठ. मंडळी, 1939 सौराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यावर JRDनी टाटा केमिकल्स या कारखान्याची उभारणी केली. त्या काळात उद्योगांसाठी लागणारी रसायनं परदेशातून आयात करावी लागायची. कापड, काच, साबण, सोडा, खतं, कृत्रिम फरशा इत्यादी अनेक गोष्टींच्या निर्मितीसाठी ही रसायनं आवश्यक होती. ही रसायनं भारतातच निर्माण करावीत असा JRDचा व्यापक दृष्टिकोन होता. त्यामुळेच हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला. पण तिथं उपलब्ध असलेल्या मर्यादित नैसर्गिक स्रोतांमुळे

हा कारखाना चालवणं कठीण व्हायला लागलं. कंपनीच्या इंजिनियर्स आणि संचालकांच्या सभेत हा प्रकल्प बंद करावा अशी सूचना आली असताना दरबारी सेठ या नावाच्या तरुण इंजिनियरच्या बोलण्यानं जे आर डींचं लक्ष वेधून घेतलं. कामाची पद्धत बदलली तर उत्पादनात वाढ करता येईल हे दरबारी सेठ यांनी जे आर डींना पटवून दिलं आणि इतर संचालकांचा विरोध असतानाही जे आर डींनी टाटा केमिकल्सची सूत्र या तरुण इंजिनियर्सकडे म्हणजेच दरबारी सेठ यांच्याकडे सोपवली. मंडळी, या कारखान्यात रसायन निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज होती आणि सौराष्ट्राच्या या प्रदेशात तर शुद्ध पाण्याचं अत्यंत दुर्भिक्ष होतं. दरबारी सेठ यांनी अत्यंत काळजीपूर्वक नियोजन केलं आणि पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला. त्यांनी नवीन तरुणांना कामावर घेतलं, त्यांना प्रशिक्षण दिलं आणि कामासाठी तयार केलं. या कंपनीचं नियोजित उद्दिष्ट 400 टनांच्या उत्पादन निर्मितीचं होतं, पण दरबारी सेठ यांनी 500 टन उत्पादन करून हा टप्पा ओलांडला. पुढं तर दुष्काळ पडला. जवळपास 3 ते 4 वर्ष पाऊस अगदी नाममात्र झाला, पण दरबारी सेठ यांनी पाणी वापराचं इतकं कुशल नियोजन केलं होतं की सुरुवातीला जिथं 22 लाख गॅलन पाणी लागत होतं तिथं केवळ 5 लाख गॅलन पाण्यावर गरज भागायला लागली. त्याशिवाय रोजचं उत्पादन 500 टनांवरून 2200 टनांवर पोहोचलं. पुढे दरबारी सेठ यांच्या दूरदृष्टीनं मिठापूरपासून तर द्वारकेपर्यंतचा हा परिसर हिरवागार झाला. या परिसराचा कायापालट झाला. या कारखान्याचा देशात अनेक ठिकाणी विस्तार झाला. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रसायनांची निर्मिती सुरू झाली. आजही हा प्रकल्प देशातल्या पहिल्या 10 प्रकल्पांमध्ये गणला जातो. मंडळी, असं म्हटलं जातं की दरबारी सेठ यांचा हात म्हणजे मिडास टच होता. त्यांचा हात ज्या ज्या गोष्टींना लागला त्याचं सोनं झालं. पुढं पुढं तर असं झालं की कुठे काही अशा अडचणी उभ्या राहिल्या की जे आर डीने हुकुमी एक्का म्हणून दरबारी सेठ यांना बोलवावं. एकदा त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवली की ते काम पूर्ण झालंच म्हणून समजा. प्रत्येक वेळी नवनवीन कल्पना शोधून ते अडचणीतून मार्ग काढायचे. पुढं त्यांनी केरळमधल्या टाटा फिनलेचे चहा कॉफीचे मळे, आसाममधील कंपन्यांचं विस्तारीकरण, इन्स्टंट टी कॉफीची निर्यात या सगळ्यांची यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली. मंडळी, दरबारी सेठ तसे केमिकल इंजिनियर होते, पण ते केवळ केमिकल इंजिनियर होते असं नाही तर त्यांच्यामध्ये एक पर्यावरण प्रेमीसुद्धा दडलेला होता. केरळमधील मुन्नारजवळचं हत्तींसाठी आरक्षित असलेलं जंगल, 1000 एकर फुललेले चहाचे मळे यासाठी दरबारी सेठ यांची दूरदृष्टी कारणीभूत आहे. दरबारी सेठ यांनी चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची एवढी काळजी घेतली की त्यांच्यात दारू पिणाऱ्यांचं प्रमाण अगदी नगण्य होतं. मंडळी, टाटांसाठी असंच मोलाचं योगदान अजित केरकर यांनी सुद्धा दिलं आहे. टाटांच्या इंडियन हॉटेल्सची व्यवस्था त्यांनी सांभाळली. केवळ सांभाळलीच असं नाही तर ती वाढवून तिला नावलौकिक प्राप्त करून दिला. त्यांनी सूत्र हाती घेतली तेव्हा या कंपनीकडे एकमेव ताज हॉटेल होतं. आज या कंपनीची जगभर पसरलेली 37 ख्यातनाम हॉटेल्स आहेत ज्यांचं श्रेय केरकरांना जातं. आणखी अशाच कर्तृत्ववान व्यक्तींमध्ये नानी पालखीवाला
हे अर्थतज्ज्ञ आणि निष्णात कायदेपंडित अर्थतज्ज्ञ दरा पेंडसे, ऋषी मोदी, होमी मोदी, श्री पंडित इत्यादी अनेक व्यक्तींचा समावेश होतो. या सगळ्या व्यक्ती इतक्या कुशल आणि आपापल्या क्षेत्रात निष्णात होत्या की प्रसंगी भारत सरकारसुद्धा त्यांना आपल्या कामासाठी काही काळापुरतं टाटांकडून बोलावून घेत असे. तर अशा प्रकारे कंपनीसाठी काम करणारी माणसं टाटांनी उभी केली, त्यामध्ये JRDींची दूरदृष्टी आपल्याला दिसून येते. आणि या माणसांनी खरोखरच डोंगरा एवढं काम केलं, पण त्यांनी फक्त टाटांसाठी काम केलं असं नाही तर देशासाठीसुद्धा काम केलं. देशप्रेमाची एक मोठी किनार त्यांच्या कामाला लाभली होती आणि ती निर्माण करण्यामध्ये JRDींचा मोठा वाटा होता. तर मंडळी, JRDींबद्दल आणखीन पुढच्या भागांमध्ये आपण जाणून घेऊया. आज इथं थांबू. मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच बारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मित्रांनो, याद किया दिल ने कहां हो तुम या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, कधी कधी असे फनी इन्सिडेंट्स घडतात, म्हणजे सिनेमातच घडतात असे नाही, सिनेमातल्या कलावंतांचे समाजात वावरताना देखील घडतात. कधी कधी असे काहीतरी असे गमतीशीर आणि कटकटीचे प्रसंग निर्माण होतात आणि त्यातून बाहेर पडताना असे काहीतरी गमतीशीर प्रसंग घडतात. तर अशाच एका प्रसंगामध्ये अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी चक्क बुरखा घालून पुणे स्टेशनवर दोघं आले होते. कशासाठी आले होते आणि काय होता नेमका किस्सा हा म्हणजे खरं तर मोबाईल युग यायच्या आधीचा किस्सा असल्यामुळं त्याला फारशी तशी लोकप्रियता मिळाली नाही असं म्हणावं लागेल. आजच्या काळात जर असं काही झालं असतं त्याला प्रचंड व्हायरल झाले असते. मित्रांनो, हा किस्सा साधारणतः 1994 सालचा आहे. बॉलिवूडच्या कलावंतांची लोकप्रियता खूप प्रचंड असते, रसिक विड्यासारखे त्यांच्यावर प्रेम करत असतात. मात्र कधी कधी याच प्रेमामुळे या कलावंतांना मोठ्या अडचणींचा सामना देखील करावा लागतो. असाच प्रसंग एकदा अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यावर आला होता. त्यांना चक्क बुरखा घालून पुणे रेल्वे स्टेशनवर जावे लागले होते. आपले रसिक या बुरख्यामुळे आपल्याला ओळखणार नाहीत आणि त्यांच्या गर्दीतून आपण सही सलामत आपल्या ट्रेनमध्ये जाऊन पोहोचू असं त्यांना वाटलं होतं. परंतु झाली गंमत वेगळीच. बुरखा घालून स्टेशनवर जात असताना एक ऋषी कपूरच्या बाबत एक गंमत झाली, त्याचा बुरखा निसटला आणि त्यातून काय काय गमती झाले ते ऐका तुम्ही. नंतर ऋषी कपूर यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षित यांनी एका टीव्ही चॅनलला मुलाखत देताना हा किस्सा शेअर केला होता. तर तो किस्सा नेमका असा होता की त्यापूर्वी तुम्हाला सांगतो, अभिनेता ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित यांनी फक्त तीनच सिनेमात एकत्र काम केलं होतं बरं का. 1993 साली साहिबान नावाचा एक चित्रपट यात ते पहिल्यांदा एकत्र आले होते. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट. हा चित्रपट रमेश तलवार यांनी दिग्दर्शित केला होता. चित्रपटाची संपूर्ण टीम यश चोप्रा यांचीच होती. चित्रपटाला संगीत शिवहरी यांचे होते. यात संजय दत्त यांची देखील एक भूमिका होती. हिमालयाच्या पार्श्वभूमीवरील ही प्रणयी त्रिकोणाची कथा प्रेक्षकांना मात्र फारशी काही आवडली नाही. त्यानंतर 1996 साली याराना या चित्रपटात या दोघांनी स्क्रीन शेअर केला होता आणि यानंतर त्यांचा शेवटचा चित्रपट प्रेमग्रंथ 1996 साली आला होता, जो राजू कपूर राज कपूर यांचे चिरंजीव यांनी दिग्दर्शित केला होता. या तीन चित्रपटात हे दोघे एकत्र आले. यातला तसा कुठलाही चित्रपट फारसा यशस्वी झाला नाही, पण या दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री खूप चांगली रंगली होती. विशेषतः प्रेमग्रंथ हा चित्रपट खरोखरच उत्तम बनला होता, पण प्रेक्षकांना मात्र काय कारणे आवडला नाही सिनेमा तो. आता येऊत आपण मूळ आपल्या फनी इन्सिडेंट्सकडे, मूळ किस्साकडे. दिग्दर्शक डेव्हिड धवन यांनी माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूर यांना घेऊन याराना हा चित्रपट बनवला होता, त्यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमाचं बरंचसं शूटिंग हे हैदराबादला रामोजी फिल्म सिटीमध्ये होतं, तिथे होणार होतं. माधुरी आणि ऋषी हे दोघे त्या काळातले प्रचंड बिझी स्टार होते. काही कारणामुळे त्यांचं हैदराबादला जाणारं फ्लाईट कॅन्सल झालं आणि त्यांनी पुण्याहून ट्रेनने हैदराबादला जायचा निर्णय घेतला. पण पुणे रेल्वे स्टेशनवर खचाखच भरलेल्या गर्दीतून जायचे कसे हा प्रश्न त्यांच्यापुढे पडला, कारण दोघेही सेलिब्रिटी होते आणि रेल्वे स्टेशन म्हटल्यानंतर लोक गडबड करतील याची त्यांना जाणीव होती. म्हणून त्यांनी एक आयडिया केली, या दोघांनीही काळा बुरखा घातला आणि स्टेशनवर एंट्री घेतली. त्यांच्या सिक्युरिटीतील लोक सिव्हिल ड्रेसमध्ये त्यांना फॉलो करत होते. संध्याकाळी 5 वेळ त्यावेळी ही गाडी पुणे स्टेशनवर आली. गाडी आली तेव्हा स्टेशन खचाखच भरलेले होते. सुदैवानं ही गाडी 1 प्लॅटफॉर्मवर येणार होती. दोघे बरोबर गाडी येण्याच्या वेळी प्लॅटफॉर्मवर गेले. लोकांची तोबा गर्दी होती. फर्स्ट क्लासच्या डब्याकडे दोघे लगबगीने जाऊ लागले, पण थोडी गडबड झाली. ऋषी कपूर यांचा बुरखा निसटला आणि त्यांचे बिंग फुटले. लगेच लोकांनी त्यांना ओळखले आणि ऋषी कपूरला ऋषी ऋषी चिंटू चिंटू म्हणून ओरडायला सुरुवात केली, त्यांच्याकडे धावायला सुरुवात केली. ताबडतोब सिक्युरिटीने त्यांच्या भोवतीचे कवच घट्ट केले आणि त्यांना पटकन डब्यात घुसवले आणि त्यांच्या कुपेमध्ये नेऊन पोचवले आणि
दार बाहेरून लावून घेतली. ऋषी कपूर यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितले की माधुरी आणि ऋषी कपूर हे दोघे ट्रेनमध्ये आहेत ही बातमी पसरायला फार वेळ लागला नाही. तरी नशीब त्यावेळेला मोबाईल नव्हते, तरी प्रत्येक स्टेशनवर लोक फर्स्ट क्लासच्या डब्याच्या भोवती चक्रा घालत होते आणि त्यांच्या नावाने जोरजोराने ओरडत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस बंदोबस्तात ते ट्रेनमधून बाहेर पडले आणि शूटिंगच्या ठिकाणी गेले. माधुरी दीक्षित यांनी हसून हसून ऋषी कपूर यांच्या बुरखा हरणाचा हा किस्सा संपूर्ण शूटिंगच्या दरम्यान सांगत केली. ऋषी कपूर गेल्यानंतर देखील माधुरीने एका चॅनलशी बोलताना हा किस्सा शेअर केला होता. मित्रांनो, हा एक वेगळा किस्सा, खरं हा सिनेमातला किस्सा नाही पण एक फनी इन्सिडन्स आहे की प्रेक्षकांच्या तावडीतून सुटावं म्हणून त्यांनी बुरखा घातला आणि नेमकं जे केलं तेच बिंग फुटलं त्यांचं, बुरखा निसटला ऋषी कपूरचा. तर हा एक मजेशीर किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केला. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. रेडिओवर लागणारं गाणं आनंदी मूडचं असू दे, प्रेमगीत असू दे, नाहीतर विरहगीत असू दे किंवा जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं असू दे, कवी गायक वा गायिका आणि संगीतकार हा त्रिसुवर्णयोग जर जुळून आला तर ते गाणं हृदयातलं बनून राहतं आणि ओठावरलं गाणं म्हणूनही बरेचदा आपल्या ओठांवर खेळत राहतं. गझल स्वरूपात असलेलं असंच एक गाणं जे लिहिलं आहे गझल सम्राट सुरेश भट यांनी, ज्याचे शब्द आहेत, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मजा हसावे लागले, एवढे मी भोगले की मजा हसावे लागले. सुख हे मान्यावर असतं असं बरेच जण म्हणतात, पण प्रत्यक्षात मात्र प्रत्येकाची सुखाची व्याख्या ही वेगवेगळी असते. खरं तर सुख आणि दुःख ही आयुष्याची दोन चाकं आहेत ज्यावर आपलं आयुष्य पुढे पुढे सरकत असतं. बरेच वेळा असं दिसून येतं की आपल्या दुःखाचं प्रदर्शन मांडून इतरांकडून सहानुभूती मिळवण्याचा बरेच लोक प्रयत्न करतात. याला काही प्रमाणात कधीकधी सहानुभूतीचा किनारा मिळतो. या स्त्रीच्या आयुष्यात मात्र तथाकथित सुखाचा वारा देखील तिला लागलेला नाही. तरीही आपल्या दुःखाच्या गाण्याचं सुखाच्या गाण्यात रूपांतर करण्याचा निर्णय तिने घेतला. आपल्या दैवाला देखील दुर्दैव अशी उपाधी न देता ती सांगते आहे की मी जे काही आयुष्यात भोगलं आहे, अजूनही भोगत आहे, त्या दुःखाच्या वाट्याला यातना आणि वेदना या सुखाच्या तारा जोडून दुःखाच्या या वाद्यामधूनच सौख्याचे तराणे छेडण्याचा मी निश्चय केला आणि मग जे सूर छेडले गेले ते जगाच्या दृष्टीने दुःखाचे असले तरी मला मात्र मी सौख्यराशी अंगावर घेते आहे असं समजूनच हसावं लागलं. ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे, ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे, पणदुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले, पणदुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले. आयुष्य जगत असताना आणि दुःखांच्या लाटांवर कधी तरंगताना किंवा गटांगळ्या खाताना माझा जीव घाबराघुबरा झाला, पण मी कधीही खचले नाही वा दैवाला दोष दिला नाही. आपल्याला पृथ्वीवर पाठवताना परमेश्वराने दिलेलं सुखदुःखाचं गाठोडं जरी आपल्या खांद्यावर असलं तरी त्याला बांधलेली गाठ कधी आणि किती प्रमाणात सोडायची हे मात्र त्या जगनियंत्याच्या हातात असतं. माझा या गोष्टीवर पूर्ण विश्वास असल्यामुळे दैवाच्या या गाठोड्याला मी कधीच दोष दिला नाही. दुःखालाच सुख मानण्याची कला अवगत झाल्यामुळे किंवा तशीच वृत्ती तयार झाल्यामुळे असेल माझ्या दुःखावर मी कधीच रडत बसले नाही, खचले नाही की पिचले नाही. सहनशक्तीच्या पंख्याने मी नेहमीच स्वतःला समजावत राहिले आणि दुःखातही सुखाचा वारा घेत राहिले. असं जरी असलं तरी माझ्या नातेवाईकांचं वा मित्रांचं दुःख मात्र मला कधीच सहन झालं नाही. त्यामुळे तिथे मात्र माझा करारी बाणा सुटून अशा मित्रांसाठी नकळतपणे डोळ्याच्या पापण्यांचा बाण फोडून मी मुक्तपणे अश्रूंना वाट मोकळी करून देते. लोक भेटा यासा आले काढ त्या पायांसवे, लोक भेटा यासा आले काढ त्या पायांसवे, अन अखेरी दुःख माझे मज पुसाया लागले, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले। काही मदत लागली तर हक्काने सांग, हेही दिवस जातील, डरो मत यार, असे सांत्वनपर शब्द सोबतीला घेऊन खूप जण मला भेटायला आले, माझ्या खांद्यावर हात ठेवला, इतकंच काय काही जण हातात हात घेऊन रडलेसुद्धा। पण मी बघितलं, माझ्या घराचा उंबरठा ओलांडून बाहेर गेल्यावर मात्र माझ्याशी ते लोक जे काही बोलले ते सर्व काही एका क्षणात विसरून गेले। काही जणांनी तर आपण त्या गावचेच नाही असा मख्ख चेहरा केला। मग माझ्या लक्षात आलं की दिलीप कुमार यांच्या गोपी सिनेमात मोहम्मद रफी यांनी गायलेल्या सुख के सब साथी दुख में ना कोई ह्या गाण्यात केवढं मोठं कटू सत्य लपलेलं आहे ते। शेवटी मी अशा लोकांचा नाद सोडून माझ्या दुःखाला अंजारत गोंजारत त्याचं सुखाच्या फुलपाखरामध्ये रूपांतर केलं। मी जातीने विचारपूस केल्यामुळे दुःखही मला बिलगून बसलं ते कायमचं। गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी, गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी, मी कशी होते मलाही आठवावे लागले, मी कशी होते मलाही आठवावे लागले, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले। आपण आपल्याला ओळखून असतो, किंबहुना प्रत्येक माणूसच स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखतो असं म्हणतात। दर्शनी चेहऱ्याच्या आतमध्ये आपला असा एक चेहरा असतो जो बघायला आरसा लागत नाही। जगाला जरी तो चेहरा कधी दिसला नाही तरी रात्री डोळे मिटून प्रार्थना करताना मिटल्या डोळ्यांसमोर हा चेहरा लगेच उभा राहतो। पण आयुष्यात दुःखाच्या फुलबाजांबरोबर खेळताना इतका फरक पडत गेला आहे त्यामुळे चेहऱ्यावरच्या रंगरूपात मला इतकी तफावत जाणवते आहे की मलाच माझा मूळचा चेहरा आठवत नाही आहे आणि चेहऱ्यामागचा चेहराही माझाच आहे या गोष्टीवर देखील माझा विश्वास बसत नाही आहे। एकदा केव्हा तरी मी वचनकवितेला दिले, एकदा केव्हा तरी मी वचनकवितेला दिले, राख रांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले। अहो काय दिवस होते ते, दुःखाच्या भोवऱ्यात मी अशी काही सापडले होते की ज्याचं नाव ते, पण त्याही परिस्थितीत जगण्यात एक मस्ती होती, धुंदी होती, कैफ होता। दुःख वेदना यांनी सजलेल्या कविता आणि गझलमध्येही तेव्हा एक थ्रिल होतं। अशा परिस्थितीत जगण्यातली ओढ लक्षात घेऊन तुझे साथ मी कधीच सोडणार नाही असं वचनही मी कवितेला दिलं होतं। पण दुःख आणि वेदनांचं रूपांतर सुखाच्या फुलपाखरामध्ये करता करता माझ्या आयुष्याची राख रांगोळी होत चालली होती, तिकडे माझं लक्षच गेलं नाही। दुःख पचवल्याच्या एका वेगळ्या आनंदात सुखाच्या फुलपाखरामध्ये रूपांतर झालेल्या दुःखाचे रंगीबेरंगी पंख पकडण्यात मी मशगूल होते। त्या प्रवासात कवितेला दिलेलं वचन हातातून निष्ठून गेल्याची जाणीव मला झालीच नाही। संगीत दिग्दर्शक श्रीधर फडके यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशा भोसले यांच्या दर्दभऱ्या आवाजात ही गझल ऐकताना शब्दाशब्दातून व्यक्त झालेली कटू सत्यता बराच काळ मनात रेंगाळत राहते। बरायतर श्रोते हो, पुन्हा भेटूया, धन्यवाद।

0: नमस्कार श्रोते हो, मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे एक खूप छान न्यूज आहे, ते म्हणजे ऑस्ट्रेलियामध्ये अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन नुकतंच पार पडलं आहे आणि आपण लगेचच ते जाणून घेणार आहोत की कसं झालं संमेलन. आता हे संमेलन सिडनी आणि मेलबर्न यात आलटून पालटून होत असतं आणि यावर्षी आता ते सिडनीत झालेलं आहे. दर 6 वर्षांनी म्हणजे सिडनीला मिळणार आहे ते करायला. तर आता या अखिल ऑस्ट्रेलिया संमेलन समितीच्या अध्यक्ष निलिमा बेर्डे, ज्या तिथे अभिनेत्री म्हणून पण काम करत असतात अनेक नाटकात, तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया आणि जाणून घेऊया की हे संमेलन कसं झालं आणि त्यात कोणते कोणते कार्यक्रम होते आपण जाणून घेऊया निलिमा बेर्डे यांच्याकडून. प्रत्यक्ष ते आहेत आपल्या स्टुडिओत. नमस्कार निलिमा.
1: नमस्कार मेघनाताई, सगळ्या श्रोत्यांना माझा सप्रेम नमस्कार. खूप छान वाटतंय बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा तुमच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळालेली आहे.
0: अरे हो, तुमचीच मुलाखत राहून गेली होती. तुम्ही आजपर्यंत अनेकांना आमच्याशी जोडून दिलेलं आहे आणि ऑस्ट्रेलियातील अनेक दिग्दर्शक म्हणा, कलाकार म्हणा, सह्याद्री सिडनीच्या सभासदांना आणि अनेक लोकांना जोडून दिलेलं आहे आणि कोऑर्डिनेशन म्हणून तुम्ही खूप छानच करता म्हणा. परंतु आता हे संमेलन आम्हाला प्रत्यक्ष जरी बघायला नाही मिळालं तरी तुमच्याकडून आम्ही ऐकणार आहोत. तर मला सांगा, ह्याची तयारी तुम्ही कशी केली होती सुरुवातीला?
1: नक्की, जसं तुम्ही म्हणालात आधी तसंच की हे संमेलन अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन हे दर 3 वर्षांनी होतं सिडनी आणि मेलबर्नमध्ये. तर 6 वर्षांनी सिडनीला हा मान मिळतो आणि आता कोविडनंतर मेलबर्नला मागचं संमेलन झालं आणि त्याच्यानंतर सिडनीला हे पहिलं संमेलन होत आहे. त्याच्यामुळे बरीच नवीन चॅलेंजेस होती आमच्यासमोर. याची तयारी साधारण गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून आम्ही सुरू केली आणि हळूहळू एक टप्पा पार करत आखडी, त्याच्यानंतर त्यासाठी लागणारी तयारी, लोकांना जोडून घेणं, वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांना जोडून घेणं, भारतातून लोकांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी संपर्कात राहून त्या गोष्टी प्लॅन करणं, स्थानिक कलाकारांना संपर्कात ठेवून त्यांच्याकडून चांगले कार्यक्रम आपल्याला करायला, म्हणजे त्यांना करण्यासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यांना पूर्ण सपोर्ट देणं, ह्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी चालू होत्या. त्याच्यामुळे ही साधारण 14 महिन्यांची पूर्ण प्रोसेस होती आणि आमची मुख्य टीम जी आहे अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलन कमिटी, ती साधारण 9 लोकांची आहे आणि त्याच्याबरोबर मासीचे जे सब कमिटी मेंबर्स आहेत त्यांचा आम्हाला पूर्ण पाठिंबा होता. आणि मग त्याच्याबरोबरच आपल्या कम्युनिटीतले जे एक्सपिरियन्स लोक आहेत तर त्यांनी पण आम्हाला मार्गदर्शन केलं. मागच्या संमेलनाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा, म्हणजे पूर्ण टीमनीच आम्हाला त्यांचा अनुभव कसा होता, ते काय शिकले आणि काय करावं, कुठल्या गोष्टींचा विचार करावा, ह्या सगळ्याचं मार्गदर्शन त्यांच्याकडून मिळालं.
0: खूप छान. निलिमा मला सांगा जरा, प्रायमरी गोष्टी आम्हाला माहिती नाही येते म्हणजे आता ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी आणि मेलबर्न आहे, आणखीन काही प्रांत आहेत का आणि तिथले पण लोक तुम्ही जोडून घेतले का?
1: हो, संपूर्ण ऑस्ट्रेलियातून मराठी लोकांनी एकत्र येण्यासाठीचं हे प्रयोजन आहे. त्याच्यामुळे मेलबर्न, कॅनबेरा, पर्थ, डार्विन, ब्रिस्बन, ॲडलेड अशा सगळ्या लोकांना आम्ही कॉन्टॅक्ट केलं होतं. तिथली जी मुख्य मराठी मंडळं जी आहेत तर तो आमचा कॉन्टॅक्ट पॉईंट होता आणि त्यांचे एक प्रतिनिधी आमच्या बरोबर कॉन्टॅक्टमध्ये होते आणि त्यांच्याशी संपर्क साधून आम्ही तिथल्या इतर संस्था ज्या आहेत त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट करून एकत्र येऊन पुढे यावं, हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश.
0: ओके. तर निलिमा, तुम्ही या समितीच्या अध्यक्ष होतात तर तुमच्यावरती काय काय जबाबदाऱ्या होत्या?
1: तसं म्हणाल तर अध्यक्ष म्हटल्यामुळे सगळ्याच जबाबदाऱ्या खरं तर आपल्याला सगळ्या ठिकाणीच बघावं लागतं, पण मुख्य म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांचा जो भाग होता त्याच्या प्रकर्षाने मी लक्ष घातलं होतं आणि बाकी इतर आमचे जे टीम मेंबर्स आहेत त्यांनी स्पॉन्सरशिप म्हणा, ओव्हरसीज आर्टिस्ट म्हणा किंवा इंटरस्टेट म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही विभागून घेतलेल्या होत्या आणि मग त्यांना जिथे जिथे मदत लागेल किंवा माझी जिथे जिथे मदत होईल तिथे तिथे त्यांना मी सपोर्ट करत होते.
0: ओके. आणि आता
1: टीम बऱ्यापैकी
0: कार्यक्रमाची म्हणजे तुम्हाला सगळी माहिती आहे की 3 दिवस काय झाले, कार्यक्रम तुम्हीच ठरवलेले आहेत, तर त्यामुळे मला ऐकायला आवडेल की कोणत्या प्रकारचे काय अभिनव कार्यक्रम तिथे होते.
1: अगदी यावेळी कार्यक्रमाची आखणी करताना अशा दृष्टीने केली होती की काहीतरी नाविन्यपूर्ण आपण देऊ, आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे एक माध्यम असतं लोकांना एकत्र आणण्यासाठी. तर जेवढे ग्रुप मोठा तेवढी त्यांची इन्व्हॉल्वमेंट म्हणा किंवा त्या निमित्ताने ही लोक एकत्र येतात 3-4 महिने प्रॅक्टिसच्या निमित्ताने. तर त्याच्यामुळे यावेळी खूप मोठे ग्रुप आमच्याकडे होते आणि तसंच प्लॅन केलं होतं की त्या कार्यक्रमात नृत्य, नाट्य, गायन ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करून आपण एक थीम बेस्ड प्रोग्राम्स कसे तयार करू की जेणेकरून त्याच्यात एकाच टीममध्ये वेगवेगळ्या कला एकत्र येतील, वेगवेगळे कलाकार एकत्र येतील. तर अशा पद्धतीने पहिल्या दिवशी महा ऑस्ट्रेलियाची लोकधारा म्हणजे महाराष्ट्र आणि ऑस्ट्रेलियाची लोकधारा हा कार्यक्रम झाला. गाण्याचा एक नवीन इथले जे गायक आहेत त्यांचा एक गाण्याचा अतिशय अप्रतिम कार्यक्रम झाला स्वरसंगम म्हणून. त्याच्यानंतर वारसा म्हणून एक कार्यक्रम सादर केला गेला ज्याच्यात नाट्यसंगीत जी आपली जुनी नाट्यगीतं आहेत किंवा संगीत नाट्य आहेत त्यांचा इतिहास आपल्या नवीन पिढीला आपण कसं समजावून सांगतो, तर ते नाटक आणि गाणं हे एका स्टेजवरती दोन भागात विभागलं गेलं होतं. महाराष्ट्रच्या कार्यक्रमात संपूर्ण लोकधारा म्हणजे कोळीगीत असेल, बाल्या डान्स असेल, किंवा आपण म्हणू लोकल सगळे भारूड असेल, या अशा पद्धतीने पूर्ण महाराष्ट्राची सफर त्यांनी घडवून आणली. एक मालिकावरचा कार्यक्रम होता, मालिकांची जी टायटल सॉंग्स आहेत तर त्याच्यावरती एक कार्यक्रम केला होता. लहान मुलांनी काही नाटुकली केली होती, गाण्याचे कार्यक्रम होते, हास्य कवी संमेलन होतं, ज्योती राहाळकरांचा एक अतिशय उत्तम कार्यक्रम ज्याच्यात त्यांच्या स्वतःच्या कविता आणि वाचन असा मिक्स लोकल स्थानिक कलाकारांना घेऊन त्यांनी कार्यक्रम केला. त्याच्यानंतर आर्या आंबेकर आपल्याकडे आल्या होत्या, त्यांचा अतिशय सुमधूर कार्यक्रम, अतिशय अप्रतिम कार्यक्रम असा झाला. त्याच्यानंतर मित्रा देसाईंनी आपल्याला भारताचा इतिहासाबद्दल जी माहिती सांगितली ती अतिशय अप्रतिम होती. आमची भारतात आमची खो खोची टीम भारतात गेली होती, त्यांची मुलाखत झाली. आमचे जे मुख्य प्रायोजक आहेत डॉक्टर श्री विश्वास चोरडिया जे सुखभर मसाले चे सर्वे सर्व आहेत त्यांची मुलाखत झाली. त्याच्यानंतर आमच्या इथे वाढलेला मोठा झालेला गौरव जोशी जो आज वेल नोन कॉमेंटेटर म्हणून सगळीकडे गौरवला जातो, तर त्याची मुलाखत झाली की जेणेकरून इथल्या मुलांना ज्यांना खेळात करिअर करायचं आहे त्याचं नुसतंच एक क्रिकेटर म्हणून किंवा एक प्लेअर म्हणून खेळण्यापेक्षा इतर कोणते कोणते पर्याय आपल्याला या क्षेत्रात अवेलेबल आहेत याच्यावरती त्यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं. तर असे अनेक रंगीबेरंगी कार्यक्रम त्याच्यात होते. त्याच्यात आम्ही एक नवीन वासुदेव ही कॉन्सेप्ट आम्ही हे केली होती की ब्रेकमध्ये वासुदेव यायचा, प्रश्न विचारायचा, मग गिफ्ट द्यायचा. सो या कार्यक्रमात मूळ हे होतं की आपल्या कल्चरच्या आपल्या संस्कृतीच्या मुळापर्यंत जावा. आम्ही पहिल्या दिवशी शोभायात्रा केली होती ज्याने या कार्यक्रमाची सुरुवात झाली की त्याच्यात मी सिडनीची आहे, मी मेलबर्नची आहे, मी मुंबईची आहे असं म्हणण्यापेक्षा आपलं मूळ गाव जे आहे तर त्या मूळ गावांचे प्रांतांचे गट केले होते आणि त्या प्रांतांच्या गटात तुम्ही सामील व्हायचं.
0: व्हेरी गुड.
1: मुंबईचे तरी माझं मूळ कोकण
0: आहे,
1: तर हे प्रत्येकाला आपल्या मुळापर्यंत जाण्यासाठी आपण आणि ते कळावं, मुलांना कळावं की अरे माझी आई कोकणातली आहे, बाबा माझे
0: नागपूरचे, कोणी काय नाशिक
1: गोष्टी.
0: वा वा वा. मग खूपच छान आयडिया, ही अजून झाली नव्हती ही कधीच आयडिया.
1: हो हो. त्याच्यामुळे लोकांनी खूप उत्साहाने त्याच्यात सहभागी झाले आणि अतिशय मजा आली लोकांना त्याच्यात सहभागी होताना.
0: आणि मग आता मला हे सांग की हे सगळं झालं पण बाहेर असे काही स्टॉल्स वगैरे असं पण होतं का सगळं लावलेलं?
1: हो स्टॉल्स, हो स्टॉल्स होते. सुहाना मसाले त्यांनी स्टॉल लावला होता. त्याच्यानंतर ज्योती रहाकर यांनी पुस्तकाचा स्टॉल लावला होता. मृदगंध म्हणून भारतातनं मातीच्या वस्तू त्या घेऊन आल्या होत्या. काही रिअल इस्टेटमध्ये आपले लोकल लोक जे आहेत त्यांनी स्टॉल लावले होते. एक पेंटिंग साड्या म्हणा किंवा पेंटिंगचा स्टॉल होता, तो पण अतिशय उत्तम चालला आणि त्याला लोकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला. सो छान, अतिशय उत्तम प्रतिसाद लोकांनी सगळ्यांनाच दिला आणि ते पण खूप खुश होते की छान दिवसही छान गेला, सगळ्यांच्या भेटी झाल्या. आणि आपण म्हणतो ते संमेलन हे केवळ एक माध्यम आहे लोकांना एकमेकाशी कनेक्ट करून देण्यासाठी.
0: मग
1: ते वेगवेगळ्या राज्यातले असतील. कधी कधी असं पण होतं की सिडनीतच राहून आपल्याला बऱ्याच लोकांबद्दल माहिती नसते,
0: त्याच्यामुळे
1: सतत 3 दिवस जेव्हा तुम्ही लोकांना भेटता आणि त्यांच्याशी बोलता ते ती जी एक संधी आपण आपण घेतो आपल्या रोजच्या लोकांपेक्षा बाहेरच्या वर्तुळातल्या लोकांना भेटण्याची, तर ती अतिशय उत्तम. आणि याच प्रकारे आपण सगळ्या लोकांना एकत्र आणू शकतो, हा त्याच्या मागचा उद्देश आहे.
0: हो, आता आम्हाला असं कळलं की वसंत मासिकाचे संपादक त्यांनी तुमच्या ऑस्ट्रेलियाच्या संमेलनावर एक अंक काढला होता स्पेशल आणि ते तिथे आलेले होते, तर त्याबद्दलही सांगा.
1: त्यांनी वसंत प्रकाशन यावेळी आम्ही अजून एक वेगळा प्रयोग केला, तो म्हणजे स्मरणिका युजवली आम्ही छापायचो पण त्यांना काही लिमिटेशन्स आहेत, खर्च आणि त्याच्या ज्या डेडलाईन्स आहेत त्या कधी कधी त्रासदायक होतात आणि वेळेवर आपल्याला अंक मिळेल की नाही अशी एक हे असते, तर त्याच्यामुळे यावेळेस आणि परत तो लिमिटेड लोकांपर्यंतच पोचतो, तर त्याच्यामुळे यावेळेस आम्ही ई स्मरणिका काढली
0: आहे.
1: ती आमच्या वेबसाईटवरती आहे आणि जगभरात कुणीही ती ऍक्सेस करू शकतं आणि आपण वायडर कम्युनिटीपर्यंत पोचू शकतो. जगभरात कुणीही ती वाचू शकतं आणि आपल्या मित्रपरिवारापर्यंत पोचू शकतं. ह्याच्यात आम्हाला वसंत प्रकाशांनी खूप छान साथ दिली. त्यांचे जे कर्मचारी आहेत त्यांनी अतिशय उत्तम प्रकाराने सहकार्य करून वेळेत हे सगळं काम अतिशय उत्तम पद्धतीने पूर्ण केलं आणि अर्थातच श्री दिलीप देशपांडे स्वतः इथे कार्यक्रमाला हजर होते आणि अतिशय उत्तम त्यांच्याकडूनही अतिशय उत्तम अभिप्राय या संमेलनाबद्दल मिळाला.
0: पण त्यांनी काढलेला अंक ई अंक होता की त्यांनी छापून आणले होते अंक?
1: नाही नाही, त्यांनी छापून आणला, त्यांचा अंक त्यांनी छापून आणला होता.
0: स्मरणिका ई
1: आमची जी स्मरणिका जी अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनासाठीची जी स्मरणिका आहे त्याचं नाव आहे समेट, तर त्याच्यामुळे ती आम्ही ई स्मरणिका
0: म्हणजे ती जगभरात जाऊ शकेल. बरोबर आहे.
1: त्याच्यानंतर आमचं जे इथलं संमेलन गीत आहे ते सुद्धा त्या दिवशी आम्ही लोकांना दाखवलं, ऐकलं. ते ऑलरेडी आमच्या वेबसाईटवरती आहे आणि फेसबुक पेजवरती पण आहे.
0: फेसबुकवर वाचलं मी, फेसबुकवर वाचलं. तुळशी वृंदावनात आमच्या अजूनही सह्याद्रीची माती, फार छान आहे.
1: अगदी बरोबर. ते पण उमेश थत्ते यांनी स्वतः ते लिहिलेलं आहे आणि इथल्या लोकल कलाकारांनी लोकल गायकांनी ते गायलंय. बऱ्यापैकी त्याचं काम सिडनीमध्ये झालं. भारतातल्या काही कलाकारांची मदत आपल्याला तिथे घ्यावी लागली फिनिशिंगसाठी, पण अतिशय उत्तम विश्वगीत म्हणून त्याला मी विश्वगीत म्हणतो, कारण अगदी जगभरातल्या कुठल्याही भारताबाहेर राहणाऱ्या माणसाला ते आपलंसं वाटावं, मनाला भिडावं असं ते अतिशय उत्तम झालेलं आहे. त्याच्यामुळे नक्की ऐका आणि जर शक्य झालं तर तुमच्या रेडिओ विश्वासवरती पण
0: लावूया
1: शक्य असेल.
0: अरे काय, तुम्ही पाठवा फक्त आम्हाला, आम्ही लावतोच ते.
1: नक्की नक्की,
0: मराठी मराठी आपण सगळे मराठीच आहोत आणि आमचा रेडिओ विश्वास पण जगभरात प्रसारित करू शकतो ना.
1: हो ना.
0: बरं, आता हे सगळे जे कार्यक्रम झाले त्यानंतर बाहेरनं भारतातून लोक आले असतील किंवा स्पॉन्सर्स असतील, ते कोणी पाहुणे कोण होते, मुख्य पाहुणे कोण होते?
1: यावेळी अजून एक मी जसं म्हटलं तसं की आपल्या मुळापर्यंत पोचायचा की प्रयत्न होता, तर हे संमेलन, संमेलनाची ही संकल्पना ज्यांच्यामुळे आज हे संमेलन आपण करतोय, एवढी वर्ष आपण करतोय, तर ते कुणी सुरू केलं ह्याची बऱ्याच जणांना माहिती नव्हती. आणि असं वाटलं की आपण जर मुळापर्यंत जातोय तर आपण संमेलनाच्या मुळापर्यंत का जाऊ नये. तर मोहिनी जतकर या त्यांचं वास्तव्य ऍडलेड, मेलबर्न आणि सिडनीमध्ये त्यांचं झालेलं आहे, तर त्याच्यामुळे या वेगवेगळ्या राज्यातल्या लोकांबरोबर त्यांचा संपर्क होता. आणि 1993 मध्ये त्यांनी पहिलं संमेलन करायचं आणि या सगळ्या लोकांना एकत्र आणायचा असा एक विडा उचलला. आणि जेव्हा खरं तर आजच्या एवढी कम्युनिकेशनची साधनं नव्हती, तेव्हा भारतातल्या आपल्या ज्या खाण्यापिण्याचे जे जिन्नस आहे ते सुद्धा तेव्हा इतक्या मुबलक प्रमाणात इथे मिळत नव्हते. आणि त्या काळात त्यांनी हा विडा उचलून साधारण त्यांच्या आयडियाप्रमाणे त्यांनी त्या संमेलनाला सुरुवात केली. तर त्या आपल्या संमेलनाच्या मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून आपण त्यांना बोलवलं होतं की 12 वर्षांनी एक कप पूर्ण झाल्यानंतर त्यांची ओळख आपण पुन्हा आपल्या पुढच्या जनरेशनला करून दिली की त्यांनी जे सुरू केलेलं आहे हे तुम्हाला आता पुढे न्यायचंय आणि ते तुम्ही कसं नेणार आहात याचा विचार आपण आता करायला हवाय.
0: बरं बरं. आता दरवर्षी तुमचे म्हणजे मासीचे अध्यक्ष वेगवेगळे असतात, बरोबर? तर यावर्षी कोण होते अध्यक्ष उपाध्यक्ष?
1: यावर्षी नितीन चौधरी जे आहेत तर ते आमचे मासिकचे प्रेसिडेंट आहेत. तर ती पण 5 जणांची टीम आहे. सो अतिशय उत्तमरित्या आमची कमिटी, अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलनाची कमिटी आणि मासिकची कमिटी, आम्ही अक्षरशः हातात हात घालून हे काम केलं. त्यांचा पाठिंबा आम्हाला अगदी खंबीरपणे होता आणि म्हणूनच आम्ही एवढ्या प्रत्येक कार्यक्रम करताना किंवा कुठलंही मोठं काम करताना त्याच्यात संकट येतात, प्रॉब्लेम्स येतात, पण अक्षरशः ते पहाडासारखे आमच्या पाठीमागे उभे राहिले.
0: वा, खूप छान. आणि
1: त्याच्यामुळेच आम्हाला
0: एकीतर पाहिजेच. आणि तुमच्याकडे नाटकं खूप होत असतात, म्हणजे जसं मागे तुम्ही 3-3 एकांकिका केल्या होत्यात वगैरे, त्याबद्दल मी लिहिलंच होतं, तर त्यामधले कोणी नाटकं आणली होती का याच्यावर?
1: यावेळी मनाशी म्हटलं तसं की सांस्कृतिक कार्यक्रम हे एक माध्यम आहे आणि त्याचा माध्यम म्हणून वापर करायचा असं आम्ही ठरवलं होतं. त्याच्यामुळे नाटकं आता सध्या काय झालं आहे, इतर भारतातून खूप नवीन नवीन नाटकं जी येतात ती पण सिडनी, मेलबर्न इथे होतात आणि लोकल लोकांच्या नाटकांना सुद्धा आता पूर्वीपेक्षा प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत. त्यांनी स्वतः प्लॅटफॉर्म तयार केले किंवा मासीचा प्लॅटफॉर्म तर आहेच. तर त्याच्यामुळे यावेळी आम्ही असा विचार केला की आपण जास्तीत जास्त लोकांना आपण कसा प्लॅटफॉर्म देऊ, कारण नाटक म्हटल्यानंतर 2 तासाचं नाटक आणि नाटकाचा सेट लावायला आणि काढायला लागणारा वेळ आणि त्याचबरोबर त्याला लागणारं फंडिंग, या सगळ्या गोष्टींचा विचार करता त्या नाटकातून, म्हणजे आपण जर इन जनरल नाटकं बघितलं तर साधारण ऑन स्टेज आणि बॅकस्टेज असे म्हणून साधारण 10-15 लोकांनाच आपण एक्सपोजर देऊ शकतो. तर म्हणून यावेळी आम्ही नाटक, पूर्ण नाटक हा हे त्याच्यातून थोडासा काढून की आपण त्याच 2 तासात किंवा 3 तासात, इतर काही कार्यक्रम आपण जे युजली होत नाहीत आणि अनेक कलाकारांना आपण प्लॅटफॉर्म देऊ शकतो अशा पद्धतीने विचार केला गेला. आणि म्हणूनच हे जे थीम बेस्ड जे प्रोग्राम होते ह्याच्यात नाटक होतं, याच्यात गाणं होतं, याच्यात गायन होतं. जसं म्हटलं की वारसा हा कार्यक्रम झाला, त्याच्यात एका बाजूला कम्प्लीट नाटक, म्हणजे स्टेजचे 2 भाग होते, एका बाजूला नाटक चालू होतं आणि दुसऱ्या बाजूला गाणं आणि नाटक
0: असं चालू
1: होतं. जसा महाराष्ट्रेलियाची लोकधारा होता त्याच्यात सुद्धा नाटक होतं आणि डान्स होते,
0: नाट्य कलावंत दिसलेच लोक,
1: नृत्य होती. या
0: येस, नाही खूप छान छान.
1: पूर्ण नाटक असं नाही झालं आणि आपण
0: ओके. मग आता हे सगळे कार्यक्रम झाले तुमचे, त्यांना या सगळ्यांना काही मानधन देता तुम्हा की असे त्यांना बक्षीस किंवा असं मेमेंटो वगैरे असं काहीतरी तयार केलं, सर्टिफिकेट वगैरे दिलं होतं?
1: किती छान प्रश्न आहे. खरं तर म्हणजे आम्ही सगळेजण इथे जे काही काम करतो, म्हणजे प्रेसिडेंट असू देत किंवा कलाकार असू देत, स्वयंसेवक असू देत, हे सगळं आमचं घरचं कार्य आहे असं असतं. त्याच्यामुळे हे सगळे कलाकार, हे सगळे स्वयंसेवक, हे सगळे कमिटी मेंबर हे आपलं आपलं तिकीट काढून काम करत असतात.
0: या बात आहे.
1: तर त्याच्यामुळे हो तर त्याच्यामुळे अगदी तुम्ही काहीही काम करा, कुठलीही मदत करा, ती एक संधी आहे तुम्हाला समाजाला परत काहीतरी देण्याची. त्याच्यामुळे प्रत्येक जण या कार्यक्रमाला आलेला प्रत्येक जण तिकीट काढून येतो
0: आणि स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे सहभाग म्हणजे हा सहयोग देतो. आता मला सांग, जसं कुटुंब रंगलंय काव्यात, हे तर तुम्ही ऐकलं असेल, तुमच्या कुटुंबातले सगळेच कलाकार आहेत, तर हे कुटुंब रंगलंय संमेलनात झालं असेल ना?
1: खरंच खरंच अगदी तसंच होतं. आणि आणि ऍक्च्युली आपल्याला तेच करायचं असतं, कारण आम्ही भारत सोडून इथे आलोय, आपली सगळी नातलग आपले तिथे आहेत, मित्रमैत्रिणी तिथे आहेत, आणि इथे आल्यानंतर तुम्हाला इतकं एकटं फील होतं. तर या संमेलनाच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं कुटुंब, तुमचा मित्र परिवार गोळा करायचा असतो, आणि तीच एक स्ट्रेंथ असते. कारण आपण जरी कितीही म्हटलं तरी सुद्धा वर्षानुवर्षे इथे राहिल्यावर सुद्धा काही कुटुंब अशी आहेत की त्यांना अजूनही तो कॉन्फिडन्स नसतो किंवा ती आत्मीयता त्यांना मिळत नाही. कारण कदाचित त्यांना त्यांना कनेक्ट होणारी फॅमिली किंवा मित्रमैत्रिणी अजून मिळालेले नाही आहेत.
0: ओके.
1: तर हेच कारण आहे की अशा प्रकारे 3 दिवस करण्याचं कारण तेच आहे की आपण एखादा कार्यक्रम केला तर कार्यक्रमाला येतो, कार्यक्रम बघतो आणि जातो, आणि त्याच्यात त्याला आपल्याला एवढा वेळ मिळत नाही एकमेकाला वेळ देण्यासाठी, एकमेकाला समजून घेण्यासाठी. तर ह्या 3 दिवसात आपण बऱ्याच लोकांना पुन्हा पुन्हा भेटतो, आणि आज भेट झाली तर ती उद्या थोडीशी अजून चांगली ओळख होते, अजून मनमोकळ्या गप्पा होतात, आणि तिसऱ्या दिवशी जेव्हा संमेलन संपतं तेव्हा अक्षरशः डोळ्याच्या कडा पाणावतात, आणि संमेलनाची आपण वाट बघतो की आता पुढच्या संमेलनात आपण भेटू. आणि अशा खूप फॅमिलीज आहेत की ज्या फक्त संमेलनातच भेटतात, पण तिथून पुढे म्हणजे पुढच्या संमेलनाला भेटल्यानंतर मागच्या संमेलनापासून पुढे ते संवाद सुरू होतो.
0: अक्षरशः म्हणजे खूप छान जोडून घेता तुम्ही, हे तर मी पाहिलंच होतं, मागे मी आले होते एका संमेलनात तेव्हा, परंतु आताही म्हणजे यायला नाही मिळालं, पण तुम्ही सांगितल्यामुळे असं वाटलंय आता प्रत्यक्ष आपण जणू काही ते संमेलन डोळ्यापुढे उभं आहे पाहतोय. निलिमा खूप छान आम्हाला तुम्ही सगळं सांगितलं. आता रेडिओ विश्वासवर आत्ताची जरी वेळ संपली असली तरी पुढे तुम्ही आम्हाला परत फोन करून सांगा, आणि त्याच्यावर आम्ही अजून काही करू. आणि तुम्ही हां तुम्ही ते तुमचं शीर्षक गीत नक्की पाठवा हां आम्हाला.
1: नक्की नक्की नक्की. तुमचे मेघनाताई, तुमचे मनापासून आभार की संमेलनाबद्दलची माहिती तुम्ही श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत केली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: खूप खूप धन्यवाद निलिमाताई.